0: संशोधन आणि शिक्षण केंद्रीत पल्ली मूल रोड चंद्रपुरी आहे.
1: अधिक माहितीसाठी 9552429996
0: क्रमांकावर संपर्क करा.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मातकर मल्टी स्पेशालिटी हॉस्टेल
2: 100 बेडेड अत्याधुनिक सुविधा
3: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL CGHS रेल्वे PAY DESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आज विद्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: विश्वास ठिकाण
3: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्टेल.
1: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय
4: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तू थपाय
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्या सांगण्यांना किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतो.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअरच्या नव्या दिशा.

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वतः सुगीत आपण ऐकत आहात. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8 वाजता आहेत. कक्षानात रेल्वे केंद्रावरून समाचार प्रभाला अंक संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे 103 MHz एम ध्वनी लहरींवर. सकाळी 8:15 झाली. प्रसारित करीत होत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांची रचना ऐकू. नौशाद यांचं संगीत आहे आणि चित्रपट साथी.

0: कहाणी आहे एका नळची आणि तिच्या अंतराची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी
0: झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा.

0: वाजवा आणि थोडेसे एमएनसी साठीही वाजवा, मग राहा टेन्शन फ्री. पण त्या झोंबांचं काय, जातेस की देऊ इंजेक्शन?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतपणा, महिलेचा संभपणा.
2: तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गिनचा फिन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीत आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीताचा आनंद घ्या.
3: श्रोते रोज धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढला
4: आणि याच येतो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला. काही हलक्या गप्पा,
4: काही रंगप्रश्न
3: आणि तुमच्या नात्या.

0: तुमची गोष्ट तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा आकाशवाणी चंद्रपूर केंद्रहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम चलता बोलता.
2: हिंदी चित्रपट संगीत ऐकत आहात. कार्यक्रमात आता मोहम्मद रफी टीना मुनीमच्या स्वरात अमित अन्ना यांच्या ऐकूया. संगीत राजेश रोशन यांचं आणि चित्रपट मनपसंत.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
1: आज कॉमर्स सायन्स नाही तर तू तुझं पाय.
2: बहुतेक
3: विद्यार्थी दुसऱ्या

0: सांगण्यावर किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा. श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली वर्ड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण मला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254334 या हॅलो आपली वर्ड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सहभाग आणि आपल्या आवडीच्या गीताचा आनंद घ्या.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात दाद चित्रपटातील हे गीत आपण ऐकत आहात. हे चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 8:30 होत आहेत. पुणे केंद्रहून प्रादेशिक राष्ट्रीय मराठी बातम्या संक्षेपित करतो.

आकाशवाणी मंजुषा गानी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पाहणी. भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतीच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संतली जाहेरा आणि हो जाहेरा उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपस्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातून निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ज्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थित बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवत मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा समांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 10:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरात 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभाग होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक क्षेत्रातील कृती दल अर्थात TTFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATF मधील भारत शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादा होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी मंचा प्रतिसचिव अनुपम सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराण धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स आणि इराण वरिष्ठ वार्ताहर यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील थकबाकी प्रकरणं ज्या पद्धतीने गाली काढली जातात त्या पद्धतींबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्या आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने

0: दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाणं 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतात 551 आणि परदेशात 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या संघात 2-0 आघाडीत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर देश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये उष्णता लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या आधुनिक अल्युमिनियम एक्सप्लोजन प्रेस कल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी हे चंद्र केंद्र आहे. सकाळी 8:40 झाली आहे. प्रसारित करत आहोत साप्ताहिक कार्यक्रम विज्ञान विश्व. श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया कार्बनचे अनोखे संयुग ग्रॅफेन याशी मंजुषा करवार यांनी दिलेली ही माहिती.

नमस्कार रसिकहो, विज्ञान जगत कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, निसर्गात एकंदर 92 मूलद्रव्य आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे हायड्रोजन, तर शेवटच्या क्रमांकावर युरेनियम. युरेनियमच्या पलीकडील मूलद्रव्य कृत्रिमरित्या तयार करावी लागतात. निसर्गात ती स्वतंत्र अवस्थेत आढळत नाही. प्लुटोनियम हे अणुबॉम्बला आवश्यक असं मूलद्रव्य असंच युरेनियमच्या पलीकडचं आहे, कृत्रिमरित्या तयार झालेलं. मात्र या 92 मूलद्रव्यांपैकी खऱ्या अर्थानं आश्चर्यकारक गुणधर्म असणारं मूलद्रव्य म्हणजे कार्बन. आजपर्यंत ज्ञात असलेल्या एकंदर रासायनिक संयुगापैकी 90% अधिक संयुग या कार्बन भोवतीच गुंफलेली असतात. पृथ्वीवरील सार जीवनाचा आधारच मुळी कार्बन आहे. आपल्या शरीरातील डीएनए रेणू आणि प्रथिन यांचाही त्यात समावेश होतो. कार्बन या मूलद्रव्याचे अत्यंत विरुद्ध गुणधर्म असलेले दोन प्रकार आपणा सर्वांच्याच परिचयाचे. एक ग्रॅफाइट, जो अत्यंत मृदू असून त्याचा उपयोग पेन्सिलमध्ये करण्यात येतो. दुसरा प्रकार म्हणजे हिरा, जो अत्यंत कठीण असून पारदर्शक आहे. कार्बनचे अणू हेच दोघांच्या रचनेचं माध्यम आहे. मात्र त्यामधील अणूंची रचना वेगळी असल्यानं त्यांना वेगळे गुणधर्म प्राप्त होतात. पण आज मात्र कार्बनच्या ग्रॅफेन नावा

त्याच्या एका पदार्थानं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक कार्बन अणू षटकोनी आकारात परस्परांशी एका स्तरात बद्ध झाले की ग्रॅफेन हा पदार्थ निष्पन्न होतो. अगदी अलीकडे म्हणजे 2004 साली याचा शोध लागला. मँचेस्टर विद्यापीठातील आंद्रे जेम या शास्त्रज्ञाला या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. 20वं शतक हे प्लास्टिक या पदार्थाचं होतं तर 21वं शतक ग्रॅफेन या पदार्थाचं असेल असं शास्त्रज्ञांना वाटतं. याचं कारण आजपर्यंत शोध लागलेल्या सर्व पदार्थांमध्ये ग्रॅफेनचे गुणधर्म विलक्षण आहेत. अत्यंत हलका पण अतिशय मजबूत, केवळ एक स्तर असलेला पातळ, उष्णता आणि विद्युत यांचा उत्तम वाहक असं ग्रॅफेनचं वर्णन करता येईल. नजीकच्या काळात संगणकापासून तर सोलर सेल्सपर्यंत सर्वच साधनांमध्ये क्रांतिकारक बदल झाल्याचे दिसून येईल ते केवळ या ग्रॅफेनमुळे. आजपर्यंत ज्ञात झालेल्या पदार्थांमध्ये ग्रॅफेन सर्वात कठीण आहे, एवढा की हिऱ्यापेक्षाही तो कठीण आहे. पोलादापेक्षा तो किमान 20 पट कठीण आहे. कठीण असूनही तो लवचिक आहे. समजा ग्रॅफेन ताणलं तर ते मूळ लांबीच्या 20 ते 25% न तुटता ताणता येतं. त्यामुळे ग्रॅफेन प्लास्टिक सारख्या पदार्थांमध्ये मिसळून अधिक मजबूत पण वजनानं हलका संयुग निर्माण करता येतं. अशा संयुगापासून तयार केलेली विविध साधनं साहजिकच वजनानं हलकी पण मजबूत राहतील. आज विद्युत वहन करण्यासाठी तांब्याच्या तारांचाच उपयोग केला जातो, पण ग्रॅफेन सारखा उत्तम विद्युत वाहक शोधूनही सापडणार नाही. महत्वाची गोष्ट अशी की ग्रॅफेनचा विद्युत विरोध तांब्याच्या तुलनेत अत्यल्प आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन हे विद्युत वहन करणारे कण अत्यंत जलद गतीनं ग्रॅफेनमधून प्रवास करतात. या गुणवैशिष्ट्यामुळे येत्या काही काळात विद्युत वहनासाठी ग्रॅफेनचाच वापर केला जाईल. श्रोतेहो, सूर्य हा खऱ्या अर्थानं ऊर्जादाता आहे. तो मुक्त हस्तानं ऊर्जा उधळीत असतो, पण त्यानं उत्सर्जित केलेली ऊर्जा ग्रहण करण्यासाठी सोलर सेल्सशिवाय आपल्याकडे सध्या तरी दुसरं कोणतंही साधन नाही. सिलिकॉन या अर्धवाहकाच्या सहाय्यानंच सोलर सेल्स तयार केले जातात, पण सोलर सेल्स तयार करण्याचं तंत्र महागडं आहे. असं असूनही सोलर सेल्सची कार्यक्षमता 20% अधिक नाही. त्या पार्श्वभूमीवर ग्रॅफेन अत्यंत लाभदायक ठरत आहे. ग्रॅफेन केवळ 2.7% प्रकाश शोषून घेतो, तसेच त्यामध्ये प्रकाशामुळे निर्माण होणारे इलेक्ट्रॉन अतिशय गतिमान असतात, त्यामुळे पुढील काळात सिलिकॉनऐवजी ग्रॅफेनचा सोलर सेल्ससाठी वापर करून अधिक कार्यक्षम उपकरणं सिद्ध होतील हे नक्की. सोलर सेल्सप्रमाणे विमानांच्या उत्पादनात यापुढे ग्रॅफेनयुक्त संयुगाचा वापर केला जाणार आहे. सध्या विमानांच्या उत्पादनात कार्बन फायबर्सचा वापर केला जातो, कारण ते हलकं आणि मजबूत आहे, पण ग्रॅफेन त्याहीपेक्षा हलकं आणि अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रॅफेन प्लास्टिक बरोबर संयुक्त करून विमानांच्या रचनेत पोलादाऐवजी त्या संयुगाचा वापर केला जाईल. त्यामुळे इंधनाची कार्यक्षमता तर वाढेलच, पण विमानाचं वजन कमी होऊन ती जास्त अंतर कापू शकते. पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, पण अशुद्ध पाण्यातील रोगजंतू अनेक आजारांना निमंत्रण देतात, म्हणून पाणी गाळून शुद्ध करून पिणं मानवासाठी हितकारक आहे. अर्थात आज पाणी शुद्ध करण्याचे विविध उपकरणं बाजारात उपलब्ध असून सर्रासपणे त्याचा वापरही केला जातो, पण आज पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे फिल्टर्स 100% कार्यक्षम नाही. पण आता ग्रॅफेनचा वापर करून उत्कृष्ट फिल्टर्स तयार करणं शक्य झालं आहे, कारण पाणी वगळता ग्रॅफेन्स सर्व द्रवरूप आणि वायुरूप पदार्थांसाठी अभेद्य आहे. सर्वांचा मार्ग ते रोखून धरतं. अनेकदा पाण्यामध्ये क्षार मिसळलेले असतात. ग्रॅफेनमधून जाताना पाणी क्षारमुक्त होते, म्हणूनच शास्त्रज्ञ म्हणतात की ग्रॅफेन हे पाणी शुद्ध करण्याचा आजवरचा सर्वोत्तम आणि खात्रीलायक उपाय आहे. श्रोतेहो, अगदी अलीकडे शोध लागलेल्या ग्रॅफेनचं अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळे अत्याधुनिक साधनांमध्ये सर्रासपणे त्याचा वापर केला जातोय. पण विद्युत ऊर्जेच्या संदर्भात नव्या संशोधनामुळे साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या काही दशकात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आणि होत आहे, पण विद्युत ऊर्जेचा संचय कसा करायचा हा प्रश्न अजून सुटलेला नाही। विशेषतः बॅटरी आणि कॅपॅसिटर यांचं कार्य चालू नसताना त्यांच्यामध्ये विद्युत ऊर्जा कशा प्रकारे संचय करून ठेवायची असा प्रश्न आहे। सध्या ग्राफेनचा उपयोग करून सुपर कॅपॅसिटर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जलद चार्जिंग आणि प्रदीर्घ ऊर्जा संचय असं त्याचं वैशिष्ट्य असेल। असे कॅपॅसिटर स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप यासारख्या अत्याधुनिक साधनांमध्ये वापरता येईल। एकूणच काय तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे ग्राफेन सर्व तंत्र क्षेत्रात अव्वल ठरत असून भावी काळात तंत्रज्ञान क्षेत्रात एका नव्या क्रांतीचा उदय होईल असं शास्त्रज्ञांना वाटतं। तर श्रोते हो, यासोबतच आजच्या कार्यक्रमात थांबूया, पण पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढील कार्यक्रमात आणखी एका नव्या विषयासह। तोपर्यंत मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचा निरोप घेते। नमस्कार।

0: कार्बनचे अनोखे संयुग ग्रॅफिन याविषयी मंजुषा भास्करवार यांनी दिलेली माहिती आपण ऐकली.
1: शेतकऱ्यांनो लका वेळ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शक्रांनो लक्ष द्या, वेळ जाऊ नका. रवी सिडसालोटेचे सोबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस साधनाची खापरी, मर्यादे साठा आज घ्या.
1: दहा नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांब संशोधन आणि शिक्षण चिचपल्ली येथे बांब तंत्रज्ञान विकास अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी मधीच जागा 8 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
2: निःशुल्क प्रवेश फी,
1: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
2: आजच संपर्क करा बांब संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, फुल रोड, जिल्हा.
1: अधिक माहितीसाठी 9552729996
2: या क्रमांकावर संपर्क करा.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, जाऊ देऊ नका. रवी सिडालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादना खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: आंबेडकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोट चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक, बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्म पूर्ण केल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षी थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन. संपर्क 0449444444. शिक्षणातून यशाकडे जाऊया आंबेडकर कॉलेज कडे.
1: फॉरेन ट्रेडिंग आता
2: एका ट्रेड बेसिक सर
3: ए अडकला
4: सिट आधी सेफ्टी नाहीतर क्लीन बोर्ड
5: ऑथराइज फॉर्म्स फॉर फॉरेक्स ट्रेडिंग
4: म्हणजे नुकसान फसवणूक कायदेशीर कारवाई जीती
6: म्हणजे नुकसानी हॅट्रिक याआधी आरबीआय वेबसाईट वर जा ऑथराइज लिस्ट पासा
7: आरबीआय सांगते
8: जाणत बना सतर्क रहा.
0: आरोग्य ही जरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
9: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधिक सुविधा
9: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडल स्पेशालिटी याच छताखाली
0: ब्लू सी सी जी चेस रेल्वे पीएमजेवाय आणि ईएसआयएस संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
9: आज भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
9: आरोग्याची खाती मानवटकर हॉस्पिटल.
10: आकाशवाणी नागपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
11: असे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
10: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
11: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
10: आकाशवाणी चंद्रपूर.
12: जीवनात अनेक समस्या, अनेक आधार,
13: अनेक प्रश्न, अनेक शंका,
12: तर कुठे मिळेल समाधान?
13: जाऊन घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून
12: तो डॉक्टर या कार्यक्रमातून.
13: कॉल करा आणि प्रश्न विचारा
12: 0712254334 या नंबरवर.
13: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
12: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
13: हॅलो डॉक्टर.
12: हॅलो डॉक्टर.
14: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
15: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नंतर तू तुझं पाय.
16: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्याच्या सांगण्यांना वा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात, मग रिग्रेट फील करतात.
17: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
16: प्रत्येक फील्ड मध्ये ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
17: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
12: करिअर नव्या दिशा.

ज्ञान विश्व हा साप्ताहिक कार्यक्रम ऐकत होत. आकाशवाणी या चंद्रप केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मी आता संक्षेपित करीत आहोत.

18 MHz FM ध्वनी लहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होत. हे कार्यक्रम पुनश्च आपण ऐकू शकणार आहात दुपारी 1 वाजता. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करीत होत मराठी चित्रपट संघ. कार्यक्रमात सुरुवातीला आशा फुले आणि सुध फडके यांच्या युगलवरात लक्ष्मीची फुले चित्रपटातील गीत सुधीर मोघे यांची रचना आहे आणि गीतकार श्रीधर फडके.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून रिअर निवडतात आणि मग रिग्रेट करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळाल तर भविष्य बदलू शकत.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग.
3: रविवारी सकाळी 7:40 जर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 चक काढूया
6: आणि याच येतोय एक वेगळा मनाला स्पर्श करणारा विक्रम.
5: चालता बोलता,
6: रस्त्यावर चालताना,
5: कॉलेज परिसरात,
6: बाजार किंवा चौकात
5: आम्ही येणार आहोत
6: थेट तुम्हाला
5: काही हलक्या फुलक्या गप्पा,
6: रंजक प्रश्न
5: आणि तुमच्या मनात आलेलं आवडतं
6: तुमची गोष्ट,
5: तुमचा आज
6: आणि तुमचंच गाणं
5: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर राहून.
6: दर सोमवारी सकाळी 10:03
5: कार्यक्रम चालता बोलता.

श्री हो, आमच्या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन ऐका. येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहार विषयक विविध समस्या आणि त्यावरील उपाय. या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर जय करमरकर. श्री हो, आजारपण ते कुठल्याही वयात असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी असतो. मात्र आजची मुलं अगदी रोजच्या जेवणाबद्दल आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, जंक फूड प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहार विषयक विविध समस्या काय आहेत त्यावर आपण कशी मात करू शकतो, तर याच संदर्भात आपले काही प्रश्न, आपल्या काही समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्यांचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30. तेव्हा जर फोन करा आणि मुलांच्या समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संघाच्या या कार्यक्रमात क्लासमेट चित्रपटातील हे

0: 아이고.
1: कविता कृष्णमूर्ती अनुराध पोडवाल आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं नवरी मिळ नवरा चित्रपटातील हे गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं आणि संगीतकार अनिल. आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे

30 मिनिटं आणि 55 सेकंद झाली आहेत. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा याविषयी योग शिक्षक अध्यापक तानाजी बास्कर यांचं भाषण ऐकूया.

नमस्कार श्रोतो, मी प्राध्यापक तानाजी बायकर, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात कार्यरत आहे. मी शारीरिक शिक्षण व क्रीडा अभ्यासक्रमाबरोबरच योगशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि सोबतच पदविका प्राप्त केलेल्या आहे. आता सध्या चंद्रपूर जिल्हा योगासन असोसिएशनचा सचिव म्हणून सुद्धा काम बघतो आहे. योगेन चित्तस्य देन वाचाम मलम शरीरस्य वैद्येन योपा करोतम प्रवरमुनी नाम पतंजली प्राजलिरान रोस्मी. ज्या मुनिश्रेष्ठांनी मनाच्या शुद्धीसाठी आपल्याला योगशास्त्र दिले, वाणीच्या शुद्धीसाठी व्याकरण दिले आणि शरीराच्या आरोग्यासाठी वैदिक शास्त्र दिले, अशा मुनिश्रेष्ठ महर्षी पतंजलींना मी या क्षणी आदरपूर्वक नमस्कार करतो. भारतीय संस्कृतीमध्ये योगविद्या अत्यंत मानाचे महत्वाचे स्थान आहे. भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला तर योग हे केवळ एक शास्त्र नाही तर एक दर्शन आहे. मानवी जीवनाला परिपूर्ण बनवणारा एक अतिप्राण मार्ग आहे. योगशास्त्र अति प्राचीन भारतीय शास्त्र असून त्याची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून झाली आणि पुढे ती मानवजातीला कल्याणकारी म्हणून लाभली अशी आपली श्रद्धा आहे. महामुनी पतंजलींनी या अथांग योग साधना अत्यंत सुंदर सूत्ररूपांमध्ये बांधले. परंतु महर्षी पतंजलींच्या आधी योगाची माहिती श्रीमद्भगवद्गीता, वेद, उपनिषद, अरण्यके, हठप्रदीपिका, घेरसंहिता, शिवसंहिता अशा विविध महाग्रंथांमध्ये विखुरलेली होती. आज मी आपल्या समोर एका विशिष्ट विषयावर संवाद साधण्यासाठी आला आहे, जो केवळ आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही तर आजच्या आव्हानात्मक आणि धावळीच्या युगात आपल्या निरोगी आयुष्याचा एक आधार आहे. तो विषय म्हणजे निवारक आरोग्य सेवा, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर योगच्या माध्यमातून. मित्रांनो, आज आधुनिक वैद्यकशास्त्र ज्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणतात, त्याचा साधा सोपा अर्थ आहे तर तो आज झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करण्यापेक्षा शरीरात आणि मनात आज निर्माण होऊच नाही म्हणून आधीच काळजी घेणे होय. आपण इंग्रजीत एक प्रसिद्ध म्हण नेहमी ऐकत असतो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंध हा श्रेष्ठ आहे. हा प्रतिबंधात्मक आरोग्याचा पाया हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय ऋषी मुनींनी योगशास्त्राच्या माध्यमातून रचला होता. आजच्या या 15 मिनिटांच्या प्रवासामध्ये आपण हाच प्राचीन वारसा आणि त्याला मिळालेले आधुनिक विज्ञानाची जागतिक मान्यता यावर अत्यंत सविस्तर प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम आपले प्राचीन योग क्षेत्रातील योगातील प्राचीन ग्रंथांमध्ये निवारक आरोग्य सेवांबद्दल चर्चा केली आहे, जे उपाय सांगितलेले आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. वेदांमधील आपल्या संस्कृतीची मूळ आधारस्तंभ आहे त्याला आपण वेद म्हणतो. वेदांमध्ये मानवी जीवनाचे ध्येय केवळ दीर्घायुष्य नसून निरोगी आणि सशक्त दीर्घायुष्य सांगितले आहे. ऋग्वेद, यजुर्वेदात अनेक ठिकाणी प्रार्थना आहे, त्यामुळे त्या प्रार्थनेत म्हणतात क्षेम शरद शतम जीवे म शरद शतम, म्हणजे काय, आम्ही 100 वर्षे निरोगी डोळ्यांनी पाहावे आणि 100 वर्षे निरोगी आयुष्य जगावे. आजच्या आपण बघतो धकाधकीच्या काळामध्ये अतिशय लहान वयामध्ये आपल्या बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्याच सर्वांचं शरीर हे विविध व्याधी ग्रासले असतं. मग ते असू नये त्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. वेदांमध्ये प्राणाला सुद्धा म्हणजे लाईफ फोर्स या संकल्पनेला सर्वोच्च महत्व दिले आहे. जेव्हा शरीरातील प्राणाचा प्रवाह संतुलित असतो तेव्हा आजार शरीराजवळ येऊ शकत नाही. वेदांनुसार यज्ञ आणि उपासनेसोबत प्राणायामाचा सराव हा शरीराला अंतर्गत रित्या शुद्ध होण्यासाठी आणि आजारांना प्रतिबंध करण्यासाठी अनिवार्य मानला गेला आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात म्हणतात, युक्त आहार गारस्य युक्त चेतस्य कर्मसु

युक्त स्वप्ना बोधस योगो भवती दुःख, अर्थात ज्याचा आहार विहार म्हणजे जीवनशैली कर्म झोप संतुलित आहे त्याचा योग सर्व दुःखांचा आणि रोगांचा नाश करतो. हीच खरी निवारक आरोग्याची सेवेची व्याख्या आपल्याला भगवद्गीतेमधून सांगितलेली आहे. तर हटयोगाचे ग्रंथांसोबतच भगवद्गीता वेदांसोबतच हटयोगाच्या सुद्धा ग्रंथाचा आपण इथे संदर्भ घेऊया. हटप्रदीपिका आणि हिरंड संहिता या दोन्ही हटयोगाच्या ग्रंथांमध्ये शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी छटकर्म म्हणजे शारीरिक शुद्धीकरणाच्या सहाय्य सांगितले. जेव्हा आपले शरीर आतून शुद्ध असते तेव्हा त्रिदोष म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्याला विविध आजारांचा उगम स्थान असं म्हणतो वात पित्त कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यासाठी या षटक्रियांचा अतिशय महत्वाचा भाग आहे. विविध शरीरात आजार प्रवेशच करू शकत नाही षटक्रियांचा आपण नियमित अभ्यास केला तर त्या सहा क्रिया कोणत्या आहेत त्याचे फायदे काय हे आपण समजून घेऊया. पहिली क्रिया म्हणजे धोती, दुसरी बस्ती, तिसरी नेती, चौथी त्राटक, पाचवी नवी आणि सहावी म्हणजे कपाल भाती. या सहा क्रियांचे विविध फायदे आहेत. जसे की धोती ही कोमळ पाणी किंवा सुती कपड्याच्या सहाय्याने आमाशयाची स्वच्छता करणे असते. त्यामध्ये पोटातील अतिरिक्त ऍसिड बाहेर पडते, ऍसिडिटी गॅस अपचन पूर्णपणे नष्ट होतो आणि छाती आणि श्वासनलिकेमध्ये साठलेला जो अतिरिक्त कफ असतो तो काढण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे अस्थमा खोकला ब्रोंकायटिस मध्ये सुद्धा आराम मिळतो. दुसरी क्रिया जी सांगितली आहे ती बस्ती. बस्ती ही पूर्वी नदीमध्ये किंवा जलाशयामध्ये जलकुंडामध्ये बसून केली जायची. तर त्यामध्ये आज आपण त्याला एनिमा किंवा शंख प्रक्षाल म्हणून प्रचलित आहे. तर ती मोठ्या आतड्यांची स्वच्छता आणते. आपण असं म्हणतो किंवा आयुर्वेद शास्त्राने सांगितलं की 80% आजार हे आपल्या पोटाच्या अशुद्धतेमुळे येतात. बस्तीमुळे पोट स्वच्छ होते, त्यामुळे बद्धकोष्ठता आतड्यांशी संबंधित सर्व आजार दूर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे कुठलाही आजार हा आपल्या शरीरात घर करत नाही कारण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. त्यानंतर तिसरी शुद्धीक्रिया म्हणजे नेती. नेती म्हणजे नाका छिद्रांमध्ये कोमट पाण्याने कि दोऱ्याने आता सध्या रबर नेतीचा सुद्धा वापर केला जातो, त्याने ती स्वच्छ केली जाते. त्यामुळे नासिका मार्ग स्वच्छ होतो. आजच्या काळात असणारे प्रदूषण अलर्जी यामुळे सायनसचा त्रास, सर्दी तसेच नाकामध्ये वाढलेला हाड असेल अशा अनेक आपल्याला श्वासंस्थेस नाकाशी निगडीत असणारे हे जे सगळे आजार आहे हे सुद्धा दूर होण्यासाठी आणि ते आपण वाचण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतरची क्रिया आहे षटक्रियेमधली चौथी क्रिया त्राटक, जी दिव्याच्या ऋतीवर किंवा एखाद्या बिंदूवर पाणी न लावता सतत पाणी म्हणजे डोळ्यात पाणी पर्यंत. यामुळे काय होते तर डोळ्यांचे स्नायू बळत होतात, दृष्टी तिक्त होते, मानसिक स्तर अतिशय सुंदर असे मिळतात. त्राटकामुळे पिनियल ग्लँड सक्रिय होते म्हणजे जी आपल्या मेंदूच्या संचलनामध्ये अतिशय महत्वाची ग्रह आहे. सगळ्यात ग्लँडच्या म्हणजे ज्याला आपण ग्रंथी म्हणू त्या सगळ्या अंतर्गत ग्रंथीमध्ये अतिशय महत्वपूर्ण ही ग्रंथी आहे. त्यामुळे एकाग्रता प्रचंड वाढते, मनाचा भटेपणा थांबतो, अनिद्रा व नैराश्यापासून मुक्ती सुद्धा मिळते. त्यानंतर पाचवी काय आहे नवली. नवली काय करतं तर ज्याप्रमाणे आपण दह्याचं मथन करून लोणी प्राप्त करतो त्याप्रमाणे आपल्या पोटातड्यांचं मंथन करून ज्याला गोल फिरवून या टकर्माच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये आमाशयामध्ये जठराग्नी प्रदीप होते म्हणजे जठराग्नीची निर्मिती लोण्याप्रमाणे ही आपल्या पोटामध्ये या शुद्धिक्रियेमुळे होते. म्हणून या शुद्धिक्रियेला षटकर्मांचा राजा म्हणले आहे. त्यामुळे पोटातील विविध अंग ज्यामध्ये लिव्हर असेल, पॅनक्रियाज आहे, गर्भाशय अशा वयांना सुद्धा उत्तम मसाज मिळते. त्यामुळे मधुमेह अट्ठपणा रोखण्यासाठी सुद्धा ही क्रिया अत्यंत प्रभावी मानली जाते. सहावी या शुद्धीमधली क्रिया म्हणजे कपाल भाती. पोट आत खेचत झट्याने श्वास बाहेर सोडणे. तर या क्रियेमध्ये सुद्धा कपाल म्हणजे काळ आणि भाती म्हणजे चमकणे यामुळे मेंदूच्या अग्रभागाला भरपूर ऑक्सिजन मिळतो, चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते, फुफ्फुसांच्या शेवटच्या टोकापर्यंत साठलेली जी दूषित हवा असते कार्बन डायऑक्साइड असतं बाहेर पडण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. या क्षमालाही मला सांगायचं आहे की या षटक्रिया फक्त माझं ऐकून किंवा कुठेतरी वाचून आपण करू नये, या अतिशय योग्य अशा अनुभवी अशा योग गुरुकडे जाऊनच याचं शिक्षण घ्यावं आणि नंतरच त्या अमलात आणाव्या.

आपण कुठेही वाचून किंवा ऐकून या शटक्रियाचा अभ्यास करू नये. भगवद्गीतेमध्ये बघितलं, त्यानंतर हटयोगाच्या कथांमध्ये बघितलं, वेदांमध्ये बघितलं, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर साठी आपण काय करू शकतो. ज्यांना आद्यगुरु म्हणून संबोधलं जातं अशा महर्षी पतंजलींनी सुद्धा जवळपास 2200 वर्षापूर्वी पतंजल योग सूत्र ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा यावर आपला प्रकाश टाकलाय आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने योगाभ्यासाची मांडणी केली आहे. योगसाचे स्वच्छ ग्रंथकार म्हणून महर्षी पतंजलींना ओळखलं जात. महर्षी पतंजलींनी पतंजल योग सूत्राच्या साधनपादमध्ये त्याचे 4 भाग आहेत, त्यापैकी साधनपाद हा एक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी अतिशय क्रांतिकारी सूत्र सांगतात. ते म्हणतात, हे दुःख मनागतम, याचा अर्थ असा होतो की जे दुःख संकट किंवा जो आजार अजून शरीराला आले नाही तो भविष्यात येऊ नये, म्हणून आधी त्याला प्रतिकार करणे शक्य आहे. हा प्रतिबंध करण्यासाठी पतंजलींनी काय सांगितलं, कोणता मंत्र दिला, तर अष्टांग योगात मंत्र दिला. अष्टांग योगात महर्षी पतंजलींनी काय सांगितलं, यमनमासन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान आणि समाधी या 8 पायऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे य आणि नियम अभ्यासामुळे जी सामाजिक आरोग्य सुधारते, म्हणजे आंतरिक आणि बाह्य शुद्धी, आणि यामुळे काय होतं की संसर्गजन्य आजारांतून ही पहिली पायरी आपण मानूया, मनावर नियंत्रण प्राप्त केलं जातं. दुसरी म्हणजे आसन, आसनामुळे शरीराची दृढता स्थिरता प्राप्त होते, त्यावेळेस स्नायू बळकट होतात, सांधे मजबूत होतात, म्हणून रोगांपासून दूर राहण्यासाठी आपला मदत होते. नंतर प्राणायाम केला जातं, प्राणायामाच्या अभ्यासामुळे श्वसन संस्था मजबूत होते, फुफ्फुसांची क्षमता वाढते, शरीरातील विषारी वायू बाहेर पडतात, त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या श्वसन संस्थेची शुद्धी होते. त्यानंतर प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या सर्व अंतरंग योगाच्या पाया आहेत. त्याचा खऱ्या अर्थानं सायकोसोमॅटिक, आपण बघतो की आपल्याला बहुतांश आजार हे सायकोसोमॅटिक असतात, म्हणजे काय मानसिक तणावातून मला येणारे हे सगळे शारीरिक आजार आहेत. मग या आजारावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी मेंदूला शांत करणे, मज्जा संस्था मजबूत करणे, स्ट्रेस संप्रेरक ज्याला कॉर्टिसोल आपण म्हणतो ते कमी करून मानसिक आजार आधीच रोखता येतो. तर हा एक विशेष फायदा आपल्याला या अष्टांग योगामधून दिसून येतो. या अष्टांग योग शुद्धिक्रिया यामधून तर आपण शरीराची शुद्धी करून, मनाची शुद्धी करून, शरीराला मजबूत करून विविध आजारांना आपल्यापासून दूर ठेवतो. तर खरंच या आपल्या प्राचीन ग्रंथमध्ये सांगितलेली ही जी आरोग्य समाधा आहे ही आजच्या वैज्ञानिक युगात सिद्ध झालेली आहे का, तर हो नक्कीच. काय तर मला याचे तुम्हाला काही उदाहरणं द्यायची आहे. नुकतंच अमेरिकन जर्नल ऑफ लाईफस्टाईल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झाल्या शेज पब्लिकेशन द्वारा हे प्रकाशित होत असतं. या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे त्यांनी वेगवेगळ्या स्तराचे फायदे शोधून काढले आहेत. तर त्यापैकी आपले जे मुख्य 3 स्तर ज्याला म्हणतो शारीरिक मानसिक, त्यावर आपण पहिल्यांदा चर्चा करूया. एक संशोधक दीपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केलं आणि त्यामध्ये त्यांनी 17 वेगळ्या अभ्यासकांचे एकत्रित विश्लेषण करून असे सिद्ध केले की योगामुळे रक्तदाब सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ज्यांना उच्च रक्तदाबाची त्रास असतो किंवा होऊ नये यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आणि बघण्यात आलं की सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही पण नियंत्रित राहतो. आसन प्राणायाम आणि ध्यान एकत्र केल्या हा परिणाम दुप्पतो याचा अभ्यास शांतकुमारी आणि सहकार्यांच्या संशोधनातून समोर आलेला आहे. तसेच या संशोधनातून अभ्यासाने वजन कमी होतं, बीएम तुमचा योग्य होतो, वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला एलडीएल म्हणतो तो कमी होतो, चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल वाढते, मधुमेहमध्ये इन्सुलिनचे संतुलन प्राप्त होते, इन्सुलिन सिक्रेशन योग्य प्रमाणात होते, सांधेदुखीमध्ये आराम मिळतो, हे सुद्धा क्लिनिकली प्रूव्ह झालेलं आहे या संशोधनातून. तिसरं म्हणजे आपल्या मनावरील फायदे. योग ध्यानामुळे मेंदूतील न्यू ट्रान्समिटर्स जे आहेत आणि हार्मोनलचे नियमन आहे, त्यामुळे या हार्मोनचे नियमन होतं. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि मेलाटोनिन हे जे आनंददायक संप्रेरक म्हणजे हार्मोन्स आहेत ते योग्य पद्धतीने स्त्रवतात, ज्यामुळे चिंता ताण कमी होतो. कोविड-19 काळामध्ये हा प्रयोग करण्यात आला. 4 आठवडे ऑनलाईन पद्धतीने टेयोच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी 36% लोकांना लक्षणीय मानसिक शांततेची प्राप्ती झाली अशी या संशोधनातून माहिती प्राप्त झाली. सोबतच रुग्णालयातील कर्मचारी असतील, व्यावसायिक

असेल, पोलीस कर्मचारी असेल, नंतर फ्रंटलाईन वर्क ज्यांना म्हणतात, सगळ्यांसाठी हा उपयुक्त त्यांनी संशोधन केलं आणि त्याचा फायदा पुढे आलाय. त्यानंतर एक विशेष संशोधनाला तुम्हाला सांगायचं आहे की सर्वात आश्चर्यकारक हा शोध आहे, केवळ 8 आठवड्यांच्या योगाभ्यासाने डीएनए ज्याला आपण म्हणतो, जो आपल्याला अनुवांशिक पद्धतीने आपल्यामध्ये असतो, तर त्या पातळीवर सुद्धा सकारात्मक बदलतात. म्हणजे कर्करोगाशी संबंधित टीएन म्हणजे ट्यूमर न्यूक्रोसिस फॅक्टर जो आहे, म्हणजे जनुकीय त्याचे जे जनुक आहे ते निष्क्रिय होतात, हे सुद्धा या क्लिनिकली पुढे आलेलं आहे. मग का असं होतं, तर ताण संप्रेरक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कॉर्टिसॉल कमी होतो, म्हणून या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मदत होते. टेलोमेरेज एन्झाइम्स जे आहे वाढतो आणि पेशींचे वृद्धत्व सुद्धा मंदावते, म्हणजे आपल्या वृद्धत्वाची जी गती आहे वृद्धत्वाकडे जाण्याची, मंदावण्यासाठी सुद्धा कमी करण्यासाठी सुद्धा योगाभ्यास अतिशय उपयुक्त आहे असं क्लिनिकली प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे योग आपल्याला खऱ्या अर्थाने दीर्घायुषी बनवतो. म्हणूनच वेदांमध्ये म्हटलेलं आहे की 100 वर्ष ही निरोगी बघण्यासाठी आम्हाला आरोग्य मिळावं असं म्हटलेलं आहे. थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की योग केवळ व्यायाम नाही, शरीर मन आणि जनुकांना एकत्रितपणे निरोगी ठेवणारे विज्ञाने सिद्ध केलेली एक जीवनशैलीचा हा अंग आहे. शेवटी मला सांगावं असं वाटेल माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण आपल्या प्राचीन ग्रंथांचा आरसा पाहिला, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचा अहवालही पाहिला, या दोन्हींचा आणि आजच्या सविस्तर चर्चेचा निष्कर्ष एकच निघतो, तो म्हणजे योग हा केवळ आजारी पडल्यावर करायचा व्यायाम किंवा उपचार नाही, तर कधीही आजारी न पडण्यासाठी अंगीकारायची एक परिपूर्ण जीवनशैली आहे. आज आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो, लाखो रुपये खर्च करतो आणि आपले चांगले दिवस वाया घालवतो. मला यासाठी मला क्षणी तुम्हाला सांगावं असं वाटेल की रोज आपली 45 मिनिट योगाच्या चटईवर द्या. पतंजलीने सांगितलं अष्टांग योगाचे पालन करा, हठयोगाच्या षटकर्म आणि शरीर शुद्ध करा, विधानाने सिद्ध केल्याप्रमाणे रक्तदाब, मधुमेह, हृदय विकार, मानसिक ताण आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून आपल्या शरीरास हे स्पर्शही करू शकणार नाही जर आपण नियमित योगाभ्यास केला तर. खरंच मित्रांनो, योग दिन आला की योग करतो किंवा कधीतरी आपली आठवण आली की योगाभ्यास करतो, कुठेतरी वराला गेलो की करतो, पण ती एक दिवस 2 दिवस करण्याची क्रिया नसून योग हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या योग ही आपल्या जीवन जगण्याची पद्धत बनली पाहिजे. जर ती बनली नक्कीच आपल्याला निरोगी आयुष्य प्राप्त होतं. चला या क्षणी या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून आज आपण सर्वजण संकल्प करूया, आजपासून आपण स्वतः रोज नियमित योगाभ्यास करूया, आपल्या कुटुंबाला योगाची सवय लावूया आणि एक सुदृढ सशक्त आनंदी आणि रोगमुक्त समाजाची या देशाची रोगमुक्त आणि शुद्ध अशा भारताची निर्मिती करूया. जाता जाता मी एवढेच तुम्हाला सांगेल, योगा होईल आंतरिक आणि बाह्य शुद्धी, योगाचा लाभ येईल निरोगी आरोग्य समृद्धी. परत आपण सगळ्यांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. सोबत आकाशवाणी केंद्र चंद्रपूर यांनी योग या विषयावर मला बोलण्यासाठी येथे बोला, त्याबद्दल सुद्धा मी त्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.

हो हेलो डॉक्टर, या कार्यक्रमासंदर्भात एक निवेदन आहे का? येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या आणि त्यावरील उपाय. या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ञ डॉक्टर विजय करमरकर. श्रोते हो, आजार मग ते कुठल्याही वयातलं त्रासदायक, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी असतो. मात्र आजची मुलं आपल्या रोजच्या जीवनाबद्दल आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, जंक फूडला ते काय प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर आपल्याला कशी मात करता येऊ शकते, या संदर्भात आपले काही प्रश्न, आपल्या काही समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्यांचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल येत्या बुधवारी दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 तेव्हा जर फोन करा आणि मुलांच्या समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांची. निदान संपलं.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर प्रसारण आपण ऐकत आहात 103 गाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर. सकाळ ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोनी कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर विवेक बांबोळे मानसिक रोग तज्ज्ञ यांच्याशी, आणि हा संवाद साधला आहे हेमा पाते यांनी. तांत्रिक सहाय्य किशोर वाके, राजन देशवतार आणि तीश धुर्वे. सर करते उमेश तुपारे.
1: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करेन. श्रोते हो, मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ हे केवळ मानस आजारांचा अभाव नसून ते आपल्या भावना विचार आणि सामाजिक स्थितीचे संतुलन आहे. चांगले मानसिक आरोग्य आपल्या जीवनातील ताणतणावाचा सामना करण्यास आणि आपल्या पूर्ण क्षमतेनुसार कार्य करण्यास मदत करते. तर श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात आपल्याला मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं आहे, याला आपण सुदृढ मानसिक आरोग्य म्हणूया. तर श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टरचा हाच विषय आहे आणि त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी मार्गदर्शन करायला आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक बांबळे सर. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, आजच्या हॅलो डॉक्टरचा विषय आपला आहे मानसिक आरोग्य, त्यावरील उपचार. तर सर्वप्रथम आपण बघूया की मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे ते चक्क सांगाल सर.
1: मानसिक आरोग्य आरोग्य म्हणजे काय सकाळी डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे आरोग्य संघटना, त्यांनी आरोग्याची हेल्थची एक डेफिनेशन

0: इन्फॉर्मेशन दिली आहे. हेल्थ स्टेट ऑफ फिजिकल मेंटल अँड सोशल वेलिंग नॉट इयरली ऑफ डिसीज इन्फर्मिटी, म्हणजे आरोग्य म्हणजे नुसतं आजाराचा अभाव नसून शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वस्थ असणे होय. म्हणजे आपण आरोग्याकडे बघतो तर आपण बघतो की एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असेल किंवा चांगला स्वरूप दिसत असते आपण त्याला म्हणतो की हा रोगी आहे. पण शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य सुद्धा असणं आवश्यक आहे आणि त्या मानसिक स्वास्थ्याने तो समाज कसा वावरतो, कसा वागतो, लोकांना कशा प्रतिक्रिया देतो याचाही अंतर्भाव आरोग्य या डिपेंडिंग मध्ये होतो. आता आपण एक विचार केला की जसे बलडण माणूस आहे किंवा चांगला शारीरिकदृष्ट्या मजबूत असायला माणूस आहे पण घरी आपल्या बायको पुरा त्रास देत आहे, कुणाशी झगडत आहेत किंवा तो तरी जाऊन दारू पित आहे, अशा माणसाला आपण निरोगी म्हणू शकत नाही. याच्यावर आपण जे मेंटल हेल्थ आहे किंवा मानसिक आरोग्य याची सुद्धा डब्ल्यूएचओने एक डेफिनेशन दिली आहे. त्यामध्ये मानसिक आरोग्य ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःचे जे काही गुण आहे किंवा जे काही अबिलिटीज आहे त्याबद्दलची माहिती असते, ज्या काही क्षमता याबद्दल माहिती असते, स्वतःच तो आपल्या दैनंदिन जीवन त्याला जे ताणतणाव निर्माण होत त्याला तो सामना शकतो आणि तो उत्पादनक्षम असतो, म्हणजे काहीतरी उमत असतो, तो काहीतरी निर्माण करत असतो आणि त्यासोबतच समाजाला सुद्धा योगदान देतो. अशी एक ब्रॉड व्यापक डेफिनेशन किंवा व्याख्या मानसिक आरोग्याची आहे.
1: सर थोडं होऊया आणि घेऊया.
2: हॅलो.
1: हा बोला. आपला प्रश्न विचारा. डॉक्टर आहेत आपल्या सोबत.
2: प्रकाश चंद्रपूरला होतो. मी माझ्या मुलीसाठी विचारते. माझी 19 वर्षाची मुलगी आहे. तर ती ऍक्च्युली 10वी एरीत आली होती. त्यानंतर 12वी मोठा राजस्थानमध्ये शिका गेली होती.
1: अच्छा.
2: अभ्यास केलाय 2 महिने. नीट ची तयारीसाठी गेली होती. त्याच्यानंतर काय झालं की 2 महिन्यानंतर ती अचानक तिला काय झालं माहित नाही की तिथं घेतलं गेला शरीराला खाज सुटायची किंवा असं टोचल्यासारखं टाकायचं. वेगळी देशांमध्ये गेली. 2 वर्ष कसं तरी राहिली. मग खूप त्रासही देत तर मी मतदार तिच्या मम्मी पाठवत 7 दिवस तिथे जायला लावायचं. मग नंतर ती आल्यानंतर पुन्हा तिकडीच करायची, फोन करायची, जे पडणार नाही मुझे राहणार नाही असं वगैरे ते बोलू. एकदम कशी तरी डिप्रेशन मध्ये गेली. कसं बसानी 2 वर्ष काढले तिथे आणि मागच्या वर्षी नीट मध्ये तिला 3-4 झाले. नंबर वगैरे कुठे लागला नाही. मग त्याच्यानंतर बोलली की मी घेईल. खूप कॉन्फिडंट मध्ये होती. घरी शंभर राहून सुद्धा काही केला नाही. यावर्षी एकदा काही खामार आले नाही. जेव्हा हे समलं तेव्हा ती मला आता ही गोष्ट सांगितली या महिन्यामध्ये तुझ्यासोबत असं झालं होतं अभ्यास पगाची असं होते तसं होतं आणि आता बोलते मला म्हणजे अभ्यास खूप करायला नाही आणि एक वेगळीच कसे आपल्यामध्ये राहते कुणाशी बोलत नाही कर नाही एकटी मध्ये राहते कोणी कोणी आले तर नाही कोणत्या कार्यक्रमाला ये नाही काही नाही आणि केव्हा अशी बोलती मला आता शिकायचंच नाही. ऍक्च्युली ती 2वी मेरिट मुलगी आहे. काय झालं पाहिजे.
0: आता सांगितलं की 10वी मेरिटची मुलगी आहे आणि नंतर तिचं 12वीमध्ये तिचं परफॉर्मन्स अतिशय कमी झालाय. तर बऱ्याचदा काय की हुशार मुलं असतील तरी पण कधी कधी कॉम्पिटेटिव्ह खूप स्ट्रेस घेऊन घेत आणि त्यानंतर अतिस्ट्रेसमुळे ज्या सामान्य त्या नॉर्मली ज्या गोष्टी करू शकत त्या ते करू शकत नाही आणि त्यानंतर सगळं कधी कधी मुलं ती अपेक्षा करतात किंवा जास्ती पॅरेंट प्रेशर राहू शकते किंवा स्वतःच्या खूप ज्या अपेक्षा असतात त्याच्यात ते दाबल्या जातात. तर त्यावेळेस ते डिप्रेशन किंवा नशेमध्ये जाऊ शकते. आता सध्या तुम्ही म्हणून की ती कुठे बाहेर जात नाही, त्या पाहुण्यांसोबत किंवा कुणी रिलेटिव्ह घरी आले त्यांच्याशी बोलत नाही किंवा कुठे मिक्स होत नाही आणि घरच्या घरीच राहते, हे जनरली डिप्रेशन सारखे लक्षण आहे. त्यामध्ये असं व्हायची शक्यता असते. त्याला असं वाटतं की तिच्याशी बोला तुम्ही आणि त्या मनुष्य तज्ञाकडे लवकरात लवकर घेऊन या पाहिजे. विश्वास तिच्याशी बोला, संवाद साधा आणि तिला मग की आपल्याला जायचंय म्हणून
2: तिचं पूर्ण चेंज झालं. मी आता जे डी करतो म्हणजे ऍडमिशन करावं लागेल. 4 दिवस राहिली आणि त्यानंतर काही अजून काही शिकायचं नाही. मी तिथली फी वगैरे भरून आलो सेल करून तरी पण. तर मग 1 दिवस गेलो तिला थोडं समजो खूप आणि एक सायकॅट्रिस्ट त्यांच्याशी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्याकडे गेलो 2 तास त्या मॅडमने खूप समजवलं आणि मी पण समजवलं. त्याच्यानंतर ती थोडी तयार झालेली आहे.
0: आता 2 गोष्टी आहे. ट्रीटमेंट पार्ट म्हणजे मेडिसिनचा पार्ट असतो आणि एक थेरपीचा पार्ट असतो. बघा माइल्ड लेवलवरती एक गोष्ट असेल तर त्यामध्ये आपण थेरपीचा उपयोगच करू शकतो चांगल्या प्रकारे. पण एकच अभ्यास केला असेल बंद केलं ती खूप कन्फ्युजन असेल किंवा आपल्याला तिला असं डिटेल विचार लागेल कशी आहे किंवा बाकीच्या तिच्या मनात काय विचार आहे. कधी कधी मेडिसिनच आपल्याला जर असं असेल किंवा असं वाटतं की ही आपले व्यवस्थित डिसिजन घेऊ शकत नाही अशा वेळेस आपल्याला मेडिसिनचा उपयोग करावा लागतो. तर ते तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन तर नक्कीच चांगलं राहील. ते तिची असेल आणि कसं बऱ्याचदा कसं पॅरेंट्सला सांगायचं आहे किंवा लोक काय म्हणले आहे भावनेतून कधी कधी मुलं म्हणून देतात की आपण शिकवते ते नंतर मग त्यांना ते

0: पहिल्यांदा असं वाटू शकतं की हे आपल्याला जमतच नाहीये, तर आधी तिला व्यवस्थित संवाद साधा आणि तिला मानसोपचार तज्ञ घेऊन या, त्यानंतर पुढचे डिसिजन घ्या उगीच इकडे तिकडे आपलं इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा किंवा तिला फिरायच करण्यापेक्षा.
1: जी सर, थँक्यू.
0: ओके.
2: हॅलो डॉक्टर.
3: नमस्कार मॅम.
2: नमस्कार, बोला. आपण बोलताय?
3: मला नाव प्रथम चंद्रदास राहणार. मला ना चिडचिड खूप होत, ग्रामात लक्ष लागत नाही आणि झोप नाही, कोणाचा तसा खूप बोलावं वाटत नाही, झोप लागत नाही, रात्रभर काहीतरी दिसतं, सकाळी असं की मी झोपलीच नाही, असं सुस्त विचार, टेन्शन, चिडचिड, खूप जास्त राग येतोय, रागावर कंट्रोल करता नाहीये. थोड्यानी राग होऊन गेल्यानंतर स्वतःच पचवते की कशाला मी चिडचिड केली एवढी, जेवायची होत नाही, डोक्यामध्ये माइंड मध्ये खूप जास्त टेन्शन आलं, चिड झाली की इतक्या शिलकाडताय, मला ते सहन नाही, त्या शिलका एवढं येतात माझ्या डोक्यामध्ये, अळ्या दुखणार माझ्या डोक्यामध्ये, झोप शांतता, चिडचिड खूप जास्त वाढलेलं आहे माझं, शांत पटत नाही, कोणा आवाजही पण होत नाही.
0: हे केव्हा पण आहे तुम्हाला?
3: तरी 2-3 वर्ष झालेले आहे.
0: मला दाखवलं तुम्ही?
3: नाही नाही नाही.
0: अच्छा, आता जे तुम्ही जे लक्षणं सांगे आहे की कमी येते, चिडचिड होते, डोकते, उंच वाटते, काम मन लागत नाही, कंटिन्यू आपल्या मनात येत राहत, हे सगळे हे जे लक्षण आहे नैराश्य व डिप्रेशनचे आहे. याच्यात आता 2-2 वर्षापासून ऍक्च्युली तुम्ही अत्यंत म्हणजे मदत घ्या पाहिजे होती किंवा ट्रीटमेंट घ्या पाहिजे होती, तर आपल्याला मानसिकरुग्णाकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल. सध्या घरच्या घरी तुम्ही मेडिटेशन करणं, थोडं एक्सरसाइज करणं आणि आपल्या मनातल्या भावना पती असेल किंवा कोणी मरीन असेल त्यांच्याशी कळवणं, या गोष्टी शकता. पण प्रकारे तुम्ही आजार 2-3 वर्षापासून आहे, तर तुम्ही लवकरात लवकर मानसिक रोग तज्ञाची मत घेणं आवश्यक आहे.
3: मेडिटेशन साठी वेळ नाही आहे की जर सकाळी कंटिन्यू काम चालू आहे, दिवसभर किचन मध्ये संध्याकाळी 4 ते 11 कंटिन्यू शेड्यूल असला, कारण मेडिटेशन होत काय मला सेकंड रिलॅक्स वाटत नाही की शांत
0: बरावं. कधी कधी अति काम जर त्याचाही आपल्या शरीरावर फरक पडतो. मेडिटेशन तुम्ही असं सहज नाही की तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळेल रिलॅक्स फेज तुम्ही करू शकता.
3: समजा माझी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मला असं कुठे हॉस्पिटलमध्ये मी भेट देऊ शकते?
0: तुम्ही चंद्रजी जे मानसिक रोग तज्ञ आहेत त्यापैकी कुणालाही भेट देऊ शकता आणि भेट अवश्य द्या, कारण की ते कसं जास्त तुम्हाला जर असं झालं तुम्हाला मग कसं झोपणार नाही, दिवस फ्री होणार नाही, त्याचा आपल्या शरीर सुद्धा परिणाम होतो, मग पुढे डायबिटीज, ब्लड प्रेशर असं प्रॉब्लेम सुद्धा नंतर होऊ शकतात शरीरामध्ये कंटिन्यू स्ट्रेस राहिलं तर. त्याच्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं चांगलं आहे आणि त्याच्या तब्येतीसाठी वेळ आहे की नाही?
3: नाही होत असं स्वतःची जगाव असं पूर्ण समोरून नाही
0: जाऊ वाटत होतात. असे सुद्धा विचार येतात कधी कधी, असं कधी कधी डिप्रेशन मुळे आपल्याला आता काही वेळत नाही, हेल्पलेस, आपल्याला मदत करू शकत नाही किंवा वर्कलेसनेस म्हणजे आता आपल्या जीवनाला काही मत नाही, फालतू आहे, असे विचार येऊ शकतात. तुम्ही ज्याप्रकारे सांगितलं त्यावर नैराश्य आहे असं आपल्याला सहज समजून देत असं वाटतं. तुम्ही एक घ्या थोडं आणि डॉक्टरांना दाखवा, थोडा वेळ काढा स्वतःच्यासाठी आरोग्यासाठी.
2: हॅलो, नमस्कार, बोला डॉक्टर.
4: एक गोष्ट आव्हानपूर आहे, मनोरुग्ण व्यक्ती हा इतर लोकांना नुकसानकारक असतो आणि स्वतः सुद्धा त्याच्या जीवाची हानी होऊ शकते.
0: मानसिक आजार किंवा मनोरुग्ण आपण म्हणतो त्याचे कसे वेगवेगळे प्रकार असतात, याचे काही प्रकार आहे जसं स्किझोफ्रेनिया आहे किंवा हे आहे, यामध्ये कधी कधी जेव्हा तो तीव्र स्वरूपात असतो ते लक्षणं जशी असतात त्यावेळेस ज्याला असं वाटलं की समोरचे लोक आपल्या विरुद्ध आहेत किंवा आपल्याला त्रास देतात अशा वेळी कधी कधी तो हिंसक होऊ शकतो. पण मॅक्झिम ठिकाणी मनोरुग्ण व्यक्ती हा हिंसक नसतो किंवा दुसरा देत नाही, एखाद्या वेळेस जो त्यावेळेस सिव्हिअरिटी वाढते त्यावेळेस असं होऊ शकते. पण बऱ्याचदा आपण असंही पाहतो की मनोरुग्ण व्यक्तीला समाजाकडूनही त्रास होतो, त्याला बऱ्याच हिंसेचा सुद्धा सामना करावा होऊ शकतो,
4: मानसिक त्रास होतो, जास्त डिप्रेशन, मनोरुग्णांची संख्या वाढत आहे,
0: सायकोसिस आहे, त्यामध्ये स्किझोफ्रेनिया असे आजार आहेत की नाही, आणि जे बाकी आजार आहेत ज्यामध्ये डिप्रेशन आहे, चिंता रोग आहे, अशा प्रकारचे आजार दिवसेंदिवस ताणतणावामुळे वाढत चाललेले आहेत.
4: धन्यवाद.
2: सर, आपण बघत श्रोत्यांनी आपल्याला प्रश्न विचारले, हे विविध प्रकार वेगवेगळे आजार आणि वेगवेगळे गुण आपल्याला दिसतात आहे, आपण काय सांगाल मानसिक आजार प्रकार काय पद्धतीने आहेत, कसे आहेत?
0: मानसिक आजाराची व्याप खूप मोठी आहे. एक सामान्य आपल्याला समजायसाठी आपण त्याला दोन भागात, दोन टाईप मध्ये डिवाइड करू शकतो, एक सायकोसिस आणि एक न्यूरोसिस. सायकोसिस मध्ये काय होते की त्या व्यक्तीला असं वाटत नाही की आपल्याला कुठला आजार आहे, त्या

0: वाटतं की मी नॉर्मल आहे, त्याला इनसाईट नसते. आणि बऱ्याचदा लॉंग टर्म आजार झाल्यानंतर त्याच्या पर्सनॅलिटी व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा फरक दिसून येतो आपल्याला. आणि न्यूरोसिसमध्ये बऱ्याचदा त्या व्यक्ती सगळं समजते की मला हे लक्षण आहेत, मला डॉक्टरांकडे घे पाहिजे.
1: सर थांबूया, फोन येतोय, फोन घेऊ. हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: आमचं जे युग आहे ते स्पर्धेचं आहे आणि धावपळीचं आहे. आजच्या या युगामध्ये आपलं मानसिक संतुलन आणि मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल यावर थोडं मार्गदर्शन होतं. आणि दुसरा प्रश्न होता की अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जर आपल्या मनासारख्या झाल्या तर कसं की मन खूप नाराज होतं आणि चिडचिडते, तर यावर पण थोडा उपाय सांगाल.
0: दोन प्रश्न विचारले, दोघांचं उत्तर दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. बऱ्याच कसं असते की आपल्याला काही इच्छा असतात किंवा आकांक्षा असतात की एखादी गोष्ट व्हायला पाहिजे. इच्छा असणं काही वाईट नाही किंवा आशा असणं एखाद्या गोष्टीकडून वाईट नाहीये. कारण जेव्हा इच्छा किंवा आशे विरुद्ध झालं चांगलं झालं तर आपल्याला चांगलंच वाटतं, वेळासाठी वाटतं आणि ते निघून जाते. पण जेव्हा आपण हट्ट दुराग्रही भूमिका घेऊ किंवा असंच झालं पाहिजे, याने समोरच्याने असं लागलं पाहिजे, जेव्हा आपण तो लावतो की असं झालं पाहिजे, त्यावेळेस मात्र आपला तो निराशा होते, आपल्याला चिडचिडमान होते. त्याच्यामुळे आपल्या जीवनात आपण केव्हाही स्वतःकडून किंवा समोरच्याकडून किंवा परिस्थितीकडून एक आशा किंवा इच्छा होऊ शकतो, पण आपण दुराग्रही भूमिका किंवा हट्टी भूमिका ठेवू नये. आपल्याला म्हणजे उपचार पद्धती राहत म्हणजे थेरपी त्यामध्ये शिकवलं जाते की गुन्हा होते त्याच्यामुळे आपल्या मनात एखादी भावना निर्माण होते. उदाहरण घ्यायचं झाल्यास जसं आपण बऱ्याच बघतो की पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये आपण ऐकतो की एखादी मुलगी 12वीत झाली तर त्यांनी मग सोडून गेला, सुपर मध्ये आपण बघतो. यामध्ये म्हणजे ऍक्टिंग इव्हेंट काय की एखादी घटली की 12 फेल झालं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने काय ऍक्शन घेतली की तिने सोड केलं आत्महत्या की. पण आपण बघतो की देशभरात लाखो करोडो लोक हे एक्झाम देतात, त्यातले हजारो लोक फेल होत 12वीत, पण सगळेच काही आत्महत्या किंवा सोड करत बरे. तर बरं कसं आपल्याला असं की ही एक अमुक गोष्ट आली त्याच्यामुळे ती दुसरी अमुक गोष्ट घडली, पण आपल्या जीवनात आपल्याला असं वाटतं की परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार मी पण ऍक्शन घेतली किंवा माझ्या मनात भावना निर्माण झाली. पण हे असं न होता आपण त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात काय विचार आला किंवा आपला दृष्टिकोन त्यानुसार आपण ऍक्शन घेतो किंवा आपल्या मनात भावना निर्माण होते. उदाहरण देतो, एका रेस्टॉरंटमध्ये काही मैत्रिणी नाश्ता करत असतात तर एका लेडीज साडीवरती काक्रोच येते तर ती एकदम घरून जाते साईड त्यांनी अटकून देते, तर तोच काक्रोच दुसऱ्या लेडीजवरती जाते ती सुद्धा तीच रिएक्शन करते. काक्रोच अंग जातो तो वेळ शांत राहतो आणि अलगत त्या काक्रोच उचलतो आणि फेकून देतो. तर यामध्ये काय जी घटना घडली ती काक्रोच आहे की नाही, ती घटना सगळ्यासाठी सारखी होती. बाहेर त्यांची रिएक्शन वेगळी आणि त्या वेटरची रिएक्शन वेगळी होती. तर हे कशामुळे त्या काक्रोचकडे बघण्याच्या दृष्टिकोनमुळे ना. तशाच प्रकारे आपल्या जीवनात दृष्टिकोन कसा आहे ते गोष्टी ते महत्व ठरते. बऱ्याचदा आपण कसं एखाद्या गोष्टीकडे एकांगी विचार करतो, मित्र सरून जात आहे आपण तर हाय केलं आणि त्याने काहीच रिस्पॉन्स नाही दिला तर आपल्याला वाटतं अरे हा कसा मानलाय आपल्याला म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही. पण आपण सर्व बाजू विचार केला तर असंही होतं की त्याचा आपल्याकडे लक्ष नसेल, तो दुसरीकडे कुठे पाहत असेल किंवा तो आपल्या तालात असेल किंवा तो त्याच्या डोक्यात काही चालू असेल त्याच्यामुळे त्याचं काही लक्ष पडलं नसेल, असे वेगवेगळे कारण राहू शकतात. त्याच्यामुळे आपण एकदम कुठल्याही गोष्टी रिएक्ट न करता त्याच्या सर्व बाजू विचार करणं आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार मग आपण आपली भूमिका तयार करू शकतो. दृष्टिकोनावर बऱ्याच गोष्टी म्हणजे आपली जी बिलीफ सिस्टीम आहे किंवा दृष्टिकोन आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. जसं जो डिप्रेशन मध्ये व्यक्ती असतो त्याचा स्वतःकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन असतो, दुसऱ्यांकडूनही बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन किंवा परिस्थितीकडून बघण्याचा दृष्टिकोन त्याचा नकारात्मक असतो, त्याला सगळं असं निगेटिव्ह वाटत राहते. अशा प्रकारे दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा आहे. तर आपल्याला जीवनात ताणतणाव काही करायचा असेल तर आपल्याला दृष्टिकोन बनवणं आवश्यक आणि आपण इच्छा ठेवू शकतो आशा ठेवू शकतो पण हट्टी दुराग्रही भूमिका नाही. ओके.
1: तर सर प्रत्येकच्या जीवनात येणाऱ्या विविध ज्या समस्या असतात आणि जर आपण आत्ताच छान उल्लेख केला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तर त्यावरही कशा पद्धतीने बघणं ते परिस्थितीनुसार कसं बदलायचं प्रत्येकाने जर ठरवलं तर थोडा आपण यापासून दूर
0: राहू.
1: सर एक विचार असं वाटतं जसं चिंता आणि नैराश्य यात काही फरक आहे का?
0: नैराश्य म्हणजे डिप्रेशन आणि चिंता म्हणजे आपण त्याला एन्झायटी डिसऑर्डर असं होतो. हे दोन वेगळे आजार आहेत.
1: अच्छा.
0: आणि पण बऱ्याचदा आपण जेव्हा प्रॅक्टिस मध्ये बघतो सामान्य याच्या ठिकाणी बऱ्याचदा नैराश्य आणि चिंता या दोघांची लक्षणं कधी मिक्स होऊन येतात. म्हणजे असं नुसतं नैराश्य नुसतं चिंता होऊन नाही, बऱ्याचदा दोघांची लक्ष

0: आहे ते बघा. आपल्याकडे पेशंट हा मिक्स घेऊन येतो, दोन्ही प्रकारचे लक्षण.
1: सर थोडं थांब, फोन येतो. हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: अर्नाळा एक बाजू फुल राहिली, अर्नाळापासून नसा असतात, डोळा दुखले, एक बाजू पुरे दुखूनच आहे, माली ते दवाखान्यात गोळ्या विकालेली ते थोडं जाते पूर्ण तसं.
0: कसं आहे, तुम्हाला जर डॉक्टर असतात, इशन असतात किंवा ऑर्थोपेडियन असतात, त्यांना दाखवणं आवश्यक आहे. त्यांना जर वाट असेल की त्यांची काहीच याच्यात त्रास नाही, म्हणजे एक्सरे काढलाय, बाकी जो काही काढलेला आहे, तरी पण तुमचं दुःख तसंच आहे, त्यांचं म्हणणं आहे की फिजिकली किंवा शारीरिक तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तर बऱ्याचदा हे कुणा माणसं कारण सुद्धा राहू शकते. बऱ्याचदा आपल्या जे ताणतणाव असतात तर त्यात सॉल्व्ह होते, मग बरं ते शारीरिक दुखणारे सुद्धा ते बाहेर नाही शकते. आधी तुझं काम आहे की तुम्ही फिजिशियन किंवा जे ऑर्थोपेडिशियन आहे त्यांना, तुम्ही किंवा जे फिजिशियन असतील त्यांना दाखवा. त्याच्यानंतर जर म्हणत असेल की असं काही नाहीये, तर मग तुम्ही मानसिक रूप त्यांची भेट घ्या. कधी कधी एन्झायटी किंवा डिप्रेशन सुद्धा दुःख राहू शकते, आणि कधी त्याविषयी कमतीमध्ये सुद्धा हातापायला घ्यायला किंवा होणं असं राहू शकते. झोप कमी असेल, उदाहरण असेल, तरी कधी त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी राहू शकतात.
1: आपला विषय सुरू नैराश्य चिंता.
0: आता नैराश्यमध्ये मदत त्या मॅडमनी विचारत वेगवेगळे त्यांनी सांगितलं, जे गृहिणी होत्या त्यांनी सांगितलं ते नैराश्यचे लक्षण होते, मध्ये उदास वाटणं, कामात
1: कॉल. हॅलो.
0: आणखी विचारत बघा, नुसतं जर झोप नसेल आणि बाकीचे प्रॉब्लेम असेल तर आपण असं म्हणतो, तर त्यामध्ये आपण काही स्लायजिंग ठेवली, गोष्टी पाडल्या तर बऱ्याच झोप यायला जात होते. त्यामध्ये प्रामुख्याने दिवसा झोपायचं नाही, रात्री जसं मी 10-11 वाजता जात आहे त्याच्या 2 तास अगोदर तुम्हाला टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर जे काही आहे स्क्रीन ते बंद करायचे आहेत. तुम्ही झोपण्यासाठी रिलॅक्सेशन किंवा ब्रिदिंग एक्सरसाइज चा उपयोग करू शकता. जो बेड आहे रात्री झोपण्याचा तो फक्त रात्री झोपण्यासाठीच वापरायचा, त्याच्यावर दिवसा आपल्याला जायचं नाही, त्याच्यावर मोबाईल, टीव्ही, पुस्तक वाचणं या गोष्टी बंद करायच्या. आणि दिवसा थोडंसं लेटायचं असेल तर खाली चटणी टाकून किंवा सोफ्यावर आपण लिहू शकतो. या गोष्टी जर तुम्ही पाडल्या तर तुम्हाला पिण्यास मदत होईल. जर असं करूनही तुम्हाला झोप येत नसेल, विचार येत असेल किंवा चिंता असेल, तुम्हाला मनोसर तज्ञ भेट घेणं आवश्यक आहे.
1: सर आपला जो विषय होता
0: नैराश्य आणि चिंता रोग, त्या मॅडमनी जे लक्षणं सांगितले की उदास वाटणे, काही कसं वाटणे, मला वाटतं की संपूर्ण रडायच्छा होणे, झोप लागणे, जेवण होणे, एकाग्रता कमी होणे, लक्षणं लागणे, विसरल्यासारखे होणे, हे लक्षणं आहेत डिप्रेशन किंवा नैराश्याचे आहेत. किंवा 2 आठवडे तरी पाहिजे, म्हणजे बघा कसं आपल्या जीवनात एखादी छोटस कुणी आपल्या मनाच्या विरुद्ध बोललं किंवा मित्र भांडण झालं किंवा बहिणी बहिणी भांडण झालं, 1-2 दिवसासाठी आपल्याला वाटतं, मग परत आपल्या कामाला लागतं की नाही, तर त्याला पण नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणू शकत नाही. तर जे क्षण आहेत कमीत कमी 2 आठवड्यावर असतील तर आपण त्या नैराश्य असं म्हणू शकतो. आणि चिंता रोग मध्ये काय असतं की त्या वेळेला दैनंदिन जे जीवन आहे त्याबद्दल नेहमी चिंता वाटत असते, ती चिंता कंट्रोल मध्ये करू शकत नाही. मग हे काम हो का नाही आलं तर काय होईल, हे असं होणार, आणि मग मी काम करू शकलो नाही, लोक काय म्हणतील, अशी चिंता वाटत राहते. त्यामुळे त्याला मी बेचैनत राहते, अस्वस्थ वाटत राहते, त्याचं कुठल्या गोष्टीत कसं राहत नाही, त्याला असं वाटतं लोक बधीर झालेलं आहे, पायाच्या नसा ताणल्या जातात आणि त्याला झोप लागत नाही, अशा प्रकारचे लक्षण हे चिंतोग मध्ये राहते. कधी कधी चिंता रोग मध्ये पॅनिक अटॅक सुद्धा, पॅनिक अटॅक म्हणजे तीव्र स्वरूपाची चिंता राहते 20-30 मिनिटांसाठी. त्यामध्ये एकदम छातीत धड होणे, घाबऱ्यासारखं होणे, बेचैन होईल, हातापायात मुंग्या निर्माण होणे, हातपाय तर कापणे, छातीत दुखणे, त्याला त्रास होणे, कधी कधी त्याला असं आपण वेगळ्या ठिकाणी आलोय आहोत किंवा वेगळं होत आहे स्वतःपासून सुद्धा कधी कधी वाटू शकते, अशा प्रकारचे लक्षण हे पॅनिक अटॅक मध्ये येतात. कधी कधी काही रुग्णांना या चिंतेच्या साधक फोबिया सुद्धा असतो, म्हणजे एखादी गोष्टीचा फोबिया, ट्रेन मध्ये जायचं फोबिया, बस मध्ये बसायचं, काही लोकांना लिफ्ट मध्ये जायचं, काही लोकांना उंच ठिकाणी जायचं, अशा प्रकारचे फोबिया सुद्धा असतात. आणि मग त्या स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये गेलं त्याला जे पॅनिक किंवा एन्झायटी जे लक्षण आहे ते दिसतात.
1: अच्छा सर, आपण हे जे मानसिक आजार या संदर्भात बोलतो आहोत तर यात अनुवंशिकता देखील दिसून येते का?
0: ठीक, मानसिक आजार होण्यामागे त्याला जनरली मॉडेल आपण ठेवतो बायो सायको सोशल. बायो म्हणजे जैविक घटक, सायको मानसिक घटक आणि सोशल सामाजिक घटक, या 3 घटकांच्या एकत्रित म्हणून बऱ्याचदा मानसिक आजार होतात. जे जैविक घटक आहे त्यामध्ये अनुवंशिकता सुद्धा येते. जसं आपण बघतो आपल्या सामान्य याच्यात डायबिटीस, ब्लड प्रेशर, तर मुला सुद्धा व्हायची शक्यता असते. तसं काही

0: काही मानसिक आजार असेल घरी तर मुलांना सुद्धा व्हायची शक्यता राहते, पण त्याची तीव्रता वेगळी राहते. जसं पण स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल तर 100 व्यक्तीमध्ये एका मला जनरली स्किझोफ्रेनिया होऊ शकतो सामान्य पॉप्युलेशनमध्ये, पण जर घरी पॅरेंट्सला असेल म्हणजे एक पॅरेंटला असेल किंवा वडला तर 8% होतात असं सामान्य 1% आहे ते. आणि जर दोन्ही पॅरेंट्सला असेल त्याचा 40% चान्स आहे की मुलांना तो आजार व्हायचा. तर अशा प्रकारे जेनेटिक इन्व्हॉल्वमेंटचा किंवा अनुवांशिक सुद्धा या मानसिक आजारामध्ये होऊ शकते.
1: सर, हे आपण मानसिक आजार सांगितले, या उपचार पद्धती भूमिका अशी आहे. बरेचदा आपण जसं चित्रपट आधी बघायचं की शॉक देणं हे एक भाग आहे उपचार पद्धतीचा, पण समुपदेशन करणं त्यानंतर बाकीच्या सगळ्या विविध ज्या उपचार पद्धती निघाल्या आहेत त्या संदर्भात आपण काय सांगाल?
0: मानसिक आजारात आपण प्रामुख्याने जे देतो तो म्हणजे औषध उपचार करतो, मध्ये वेगळे मेडिसिन, अँटी डिप्रेशन, एन्झायटी ड्रग्स, सायकोटिक, स्टेबिलाइज, बेंझोडायझेपिन.

0: 40% चान्स आहे की मुलांना तो आजार व्हायचा. तर अशा प्रकारे जेनेटिक इन्व्हॉल्वमेंट किंवा अनुवांशिक सुद्धा या मानसिक आजारामध्ये होऊ शकते.
1: अच्छा सर, हे आपण मानसिक आजार सांगितले, या उपचार पद्धतीची भूमिका अशी आहे. बरेचदा आपण जसं चित्रपट आधी बघायचं की शॉक देणं हे एक भाग आहे उपचार पद्धतीचा, पण समुपदेशन करणं, त्यानंतर बाकीच्या सगळ्या विविध ज्या उपचार पद्धती निघाल्या आहेत त्या संदर्भात आपण काय सांगाल?
0: मानसिक आजारात आपण प्रामुख्याने जे देतो तो म्हणजे औषध उपचार करतो. मध्ये वेगळे मेडिसिन, अँटी डिप्रेशन, एन्झायटी ड्रग्स, सायकोटिक, स्टेबिलाइज, बेंझोडायझेपिन, झोपेसाठी वगैरे जोडे आहेत प्रकारे आपण उपचार करतो. त्यानंतर दुसरा घेतो भावनोपचार पद्धती, म्हणजे वेगवेगळ्या थेरपीज असतात. प्रामुख्याने सीबीटी आणि आरईबीटी, कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आणि रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी, अशा भावनोपचार पद्धतीचा सुद्धा आपण त्यामध्ये उपयोग करतो. काही पेशंट मध्ये आपल्याला ईसीटी म्हणजे इलेक्ट्रोलाइट थेरपी, विद्युत उपचार द्यावा लागतो. तर हा जो विद्युत उपचार हा मॉडिफाइड विद्युत उपचार आहे, म्हणजे याच्यामध्ये रुग्णाला काही फार त्रास होत नाही. बऱ्याचदा त्यालाच माहिती नसतं की ते आपण फुल देऊन आपण विद्युत उपचार देतो, त्याच्यामुळे त्याच्या बॉडीला काही फारसा त्रास होत नाही आणि रुग्ण बरा होतो विद्युत उपचारामुळे. आणि हे सगळ्याच पेशंटला आपण देत नाही, जिथे एकदमच सुसाइडल थॉट्स असतील पेशंटमध्ये, किंवा स्किझोफ्रेनिया असेल आणि मॅनिया तीव्र प्रमाणात असेल, किंवा पेशंट मेडिसिन घेत नाहीत स्किझोफ्रेनियाचे, अशा किंवा जेवण करत नाहीत, अशा वेळेस आला ते मग विद्युत उपचाराचा उपयोग करावा लागतो.
1: अच्छा सर, हे म्हणजे मानसिक कार्य हे जास्ती वाढले की त्याचे परिणाम कशा पद्धतीने आज आपल्याला दिसतो?
0: आता दिवसेंदिवस एकतर कसं सगळे आजार आहेत त्याबद्दल आपण जसं ग्रीन भागात बघितलं तर त्याच्याबद्दल फारशी जागृती नव्हती, आता हळूहळू होत आहे. तर आधी कसं त्यांना असं वाटायचं बुवाबाजीला काही करणी झाली, त्याच्यामुळे बऱ्याच अजूनही म्हणजे आमच्याकडे काही नसतात की बाकडे जाऊन आहो
1: अशा प्रकारचे
0: उपचार आणि आम्ही तुमचं उपयोग करतो पण बाहेरचं सुद्धा चालू आहे, अशा प्रकारे सुद्धा काही येतात. त्याच्यामुळे आपल्या अवेअरनेसची गरजच आहे म्हणजे मानसिक आजाराबद्दल. दुसरी गोष्ट अशी की काही लोकांना असं कमीपणाचं वाटते म्हणजे उपचार घेणं, म्हणजे लोक काय मी जर डॉक्टरांकडे गेलो तर यामध्ये कमीपणाच आहे. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी आपल्याला असं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात समोर जायचं असेल तर जो काही आजार असेल शारीरिक असेल की मानसिक असेल त्याचा योग्य उपचार करणं आवश्यक आहे, लपवून ठेवत काही अर्थ नाही. आता आपण सध्याच्या युगात जर बघितलं तर कॉम्पिटिटिव्ह जग आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपण इझिली निराशेमध्ये जाऊ शकतो. जसं फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यामध्ये बऱ्याचदा आपण आपले जे काही इव्हेंट्स आले जीवनातले आपण टाकतो आणि आपण जर बघितलं तर अरे ही मैत्रिणी गेली किंवा तो मित्र तिथे गेला याने हे ते केलं, त्याच्यामुळे जरी आपला त्याच्यात कदाचित नैराश्यून जाते आपल्याला. वाढती बेरोजगारी आहे, वाढतं जे व्यसन आहे वेगवेगळ्या प्रकारचे, दारूचे असेल किंवा बाकीचे असेल किंवा इव्हन मोबाईल अडिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी असे वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे.
1: नक्की सर, मानसिक आजार याच्यापासून कुठेतरी दूर राहावं यासाठी
0: सगळ्यात महत्वाची आहे की झोप आहे की नाही. आजच्या घरात आपल्याकडे मोबाईल, टीव्ही, आपल्याकडे झोपण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होत आहे. तर सगळ्यांनी समाधानकारक कमी 7 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मग वेगवेगळे आपण मेडिटेशन करू शकतो, रिलॅक्सेशन थेरपी करू शकतो किंवा हिप्नोसिस सारखे कर आपण शांतपणे झोपण्यासाठी. आणि मी मगानी स्लीप हायजीन बद्दलही बोललो होतो. दुसरी गोष्ट आहे की जी आपली बिलीफ सिस्टीम आहे किंवा आपला दृष्टिकोन आहे, आपल्याला जीवनात एकदम हट्टवादी भूमिका ठेवायची आहे. आपल्या आशा अपेक्षा करू शकतो त्यासह प्रयत्न करू शकतो, जर आपल्याला नाही झालं ती अपेक्षा पूर्ण तर आपण परत रिलॅक्स होऊ. दुसरी गोष्ट आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपले पण चालू ठेवा पाहिजे ही गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की डेली एक्सरसाइज करणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं आपल्या मनात जे काही ताणतणाव निर्माण झालेला आहे तो सुद्धा काही प्रमाणात होतो. अजून सांगतो म्हटलं तर आपल्या कम्युनिकेशन किंवा संवाद, संवाद महत्वाचा आहे. बद्दल आपण संवाद ठेवत नाही, मग घरातही नसतो किंवा मित्रांसोबत नसतो, तर आपलं कधी नैराश्य डिप्रेशन सारखं झालं तर आपल्याला स्वत ठेवणं आवश्यक आहे. आपले जे लोक जवळ त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. 1938 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे ते एक अभ्यास झालं की कुठे लोक 80 वर्षात बस केलं, त्यांनी दीर्घायुष्य आणि जास्त सुखी गेले, तर हे निश्चय काढलं ज्या लोकांची जास्ती मित्रमैत्रिणी आहेत किंवा जास्ती इन्व्हॉल्व होतात सोशल याच्यात, गप्प गोष्टी करतात, ते दीर्घायुष्य आनंदी आहेत. त्याच्यामुळे हे सुद्धा आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या जीवनात काही मित्र असायला पाहिजे, तुम्ही सोशली इन्व्हॉल्व राहायला पाहिजे, गोष्टी सुद्धा आपला ताणतणाव त्यापैकी कमी करू शकतो. आणि सोबतच आपल्याला जे काही हॉबी म्हणजे आपलं तर जसं त्या म्हणाले की मी दिवस बिझीच राहतो, पण बिझी राहून ती डिप्रेशन मध्ये जात असते कंटिन्युअस आणि तिच्या

0: शरीराचा परिणाम असेल तर त्याला काही नाही. त्यासोबतच तुम्हाला कसं आहे काही स्वतःच्या शरीराची थोडे जे काही अभिज असतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवड असेल, ड्रॉइंग, पेंटिंग, सिंगिंग, डान्सिंग काही आहे, त्या गोष्टी सुद्धा वेळ न आवश्यक आहे. त्याच्याने सुद्धा आपल्या मनावर जो आले ताण आहे तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होतो. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आपण केलं तर बऱ्यापैकी आपण जीवनातील ताणतणाव आहे तो बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो.
1: नक्की. तर प्रत्येकच व्यक्ती व्यस्त असतो पण आपल्या आरोग्यासाठी अर्धा तास एक तास काढणं फार महत्वाचं आहे आणि आजच्या काळात तर फार महत्वाचं आहे. आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला हवं आणि आपल्या ज्या छोट्या जीवनात देणाऱ्या गोष्टी आहे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन नक्की चांगला ठेवायला हवा. जसं आपण म्हणतो की अपेक्षा जर ठेवल्या तर अपेक्षा भंग होतो तर त्याच पद्धतीने आपण आपलं जीवन जगायला हवं. तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात, छान माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणी वतीने मनापासून आभारी, धन्यवाद. तर हो कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे, परत आपण भेटणार आहोतच, पर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: आपण ऐकत होतात फोन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: दहावीनर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांब तंत्रज्ञान विकास अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्ष या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा साठ असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
2: निःशुल्क प्रवेश फी,
1: राहण्याची आणि जेवणाची सुविधा.
2: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली मोड जिल्हा चकोरी येथे.
1: अधिक माहितीसाठी 9552299996
2: या क्रमांकावर संपर्क करा.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ देऊ नका. रवी सीड चालेचे साबीन बियाणे उन्नी सिद्धी भरघोस उत्पादनाची प्री मर्यादित नाठा आजच घ्या.
4: आया खुशियों का पैगाम पीएम किसान.
5: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि 23वीं किस्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किस्त के साथ किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक होगी. करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संप्रदान कर रही है.
3: शेतक लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ ना. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादना छापरी मर्यादित साठा आज घ्या.
6: आरोग्य ही खरी संपत्ती. अना संपत्ती काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
6: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा
7: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताले.
6: WCHS रेले PJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: विश्वासाचे कार्ड
7: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: शेतक लक्ष द्या, वेळ देऊ नका. रवी सीड सोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची प्री मर्यादित रखा आज घ्या.

0: निशुल्क कायदेशीर न्याय पर या मोबाईल वरून www.provo-oj.in या वेबसाइट वरून मिळू शकता.
1: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो, आता प्रसारित करीत आहोत गीत संवादाचा कार्यक्रम गात रहे मेरा दिल. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका स्मिता घुमडे.
2: श्रोतो हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी स्मिता आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळात अनेक गीतकारांनी आपल्या शब्दांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजलं. त्यापैकी दोन अजरामर नाव म्हणजे शैलेंद्र आणि आनंद बक्षी. साध्या सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दातून भावनांचं विश्व उभं करण्याचं सामर्थ्य दोन्ही गीतकारांकडं. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या काही असलेल्या गीतांचा आणि त्यांच्या कार्याचा मागोवा आपण घेऊया. सुरुवातीला गीतकार शैलेंद्र यांच्याबद्दल जाणून घेऊया. शैलेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत संवेदनशील गीतकार मानले जातात. प्रेम, विरह, जीवन तत्वज्ञान आणि सामाजिक जाणीवा यांना त्यांनी आपल्या गीतांमधून सुंदर अभिव्यक्त दिली. त्यांची गीतं आजही तितकीच ताजी वाटतात. त्यांनी लिहिलेल्या अनेक गीतांना रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलंय. त्यापैकी एक गीत म्हणजे तिसरी कसम या चित्रपटाला ऐकूया.

श्रोते हो, हे गीत जीवनातील सत आणि प्रामाणिकपणाचा संदेश देतो. साधे शब्द आणि गहन आशय हे शैलेंद्र यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं. त्याच्या लेखणीतून जन्माला आलेले आणखी एक अजरामर गीत म्हणजे यहुदी या चित्रपटातील आहे. ते गीत आपण ऐकूया.

श्रोते प्रेमाच्या विविध छटा शैलेंद्र यांनी अत्यंत प्रभावपणे शब्दबद्ध केला, त्यामुळे त्यांच्या गीतांची जादू आजही कायम आहे. आता ऐकूया प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांच्याबद्दल. आनंद बक्षी

यांनी 4 दशकांपेक्षा जास्त अधिक हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी हजारो गीत लिहिली आणि सामान्य माणसांच्या भावना अगदी सहजपणे आपल्या शब्दांमध्ये श्रोत्यांसमोर सादर केल्या. त्यांच्या गीतांमध्ये प्रेम, मैत्री, आशा, संघर्ष आणि जीवनाचा उत्सव दिसून येतो. त्यांचे एक प्रसिद्ध गीत ऐकूया, शर्मिला टागोर आणि राज खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे आराधना या चित्रपटातलं.

श्रोतो आनंद बक्षी यांच्या गीतांची खासियत म्हणजे त्यांची सहजता. गुंतगुंतीचे विचार ते अगदी साध्या शब्दात मांडत असत. त्यांचं आणखी एक गीत आपण कार्यक्रमात ऐकूया.

श्रोते शब्द आणि सूरचा सुंदर मिला म्हणजे हिंदी चित्रपट संगीत. या संगीत विश्वाला समृद्ध करण्यात शैलेंद्र आणि आनंद यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या गीतांनी अनेक पिढ्यांना प्रेम आशा आणि जीवनाचा अर्थ शिकवला. आजही त्यांच्या रचना नव्या पिढीला तितक्याच भावतात.

श्रोतेहो मंडळींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सीका दांडगे कार्यक्रमाचे सदरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: सेनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आहे. पण श्रेहो मैत्रिणींनो, तुम्हाला माहित का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करायची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याच उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमात मिळणार आहे, आणि नाहीच मिळलं तर या प्रश्नाचं अधिक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वक्ता मंडळी कार्यक्रमात ऐकूया योग मधील आसन आणि त्यांचे प्रकार. याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी लिहिलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, त्या दिवसाबद्दल काय सांगाल
2: सर? 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचे आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित तिने समुद्र आणला आहे. आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली, कारण की हा कुठल्या धर्माचा कुठल्याही जाचा भेदभाव करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्या काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती आहे, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे. आणि जर तुम्ही श्री भगवद्गीता अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान मला श्रीमद भगवद्गीते माध्यमातून मिळणार आहे. परंतु योगाचं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्री भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांतून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोडा म्हणूया, ते सर्व अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषद मधला योग त्यांनी एकत्र केला पातल योग सूत्रामध्ये. त्यानंतर गिंड ऋषीने गिरण सहित आलेली हा योग स्वामी सातवारामनी हे ग्रंथ लिहिले आणि मग योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनात योग हा एक फिलॉसॉफी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्ट योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंत.
1: सर, तुमच्या बोलतून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथ मध्ये होता, मग अध्यात्म आणि योगचा काही संबंध?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावा असणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकडे सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योग झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतात आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारत जाय की योग म्हणजे काय, अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्म कौशल्य, अर्थ तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य तिने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवा कर्म करणे म्हणजे योग म्हटलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृही असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल, अध्यात्मा प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तवृत्ती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्तवृत्ती निरोध, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.

0: स्वामी साराम असं म्हणत की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी उदाहरण दिले, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मीठ अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जात पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. आता जसं तुला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हणाय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रतिदान या ज्या आयडिया आहेत, तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम म्हणतात, चले वाते चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास आलेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मना जर लय घ्यायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित करू शकता. म्हणून प्राणायाम सांगितले आहेत.
1: सर, योगाची काही असतात,
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे काही रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु म्हणू की ज्यांनी योगशास्त्रात निर्मिती केली, तर या योगशास्त्रचे निर्मिकार जे आहेत भगवान शिव यांना मानलंय. आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्यांनी 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सातवांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंडे 32 आसनांना महत्व दिलं. तर तंजेल म्हणतात की स्थिर सुखम आसन, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखारक्ता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले आहेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिलेली. आता 21वा युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग विज्ञानाच्या युगामध्ये त्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दल आपण महत्व सांगतो, पटवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची दावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवन मुक्ताना सारख्या एखाद्या छोट्या आसमुळे वायू विकार देऊ शकतात, मग याचे काय दावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैले धाम सारखी एक संस्था जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते, योग मीमान सारखे असे नियतकालिक सद्योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही योगा शिकत म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे, जे जवळपास 12-13 वर्षानंतर मुलाला, 14 वर्षाच्या मुलाला योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो, ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थिन विकार असतील, तर अशा लोकांसाठी सुष्क्रिया सांगित आहेत. प्राणायाम हा सर्व चालण्यासारखा आहे, तसं प्राणायाम सुद्धा केले पाहिजे. शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारे आहेत, पण ती वयोमानावर करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी, असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळ असं होतं आणि माझ्या अभ्यास पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसं अट्टाहास पण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा आपण हे न विसरतो त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या रचना माझ्या शरीराची रचना वेळी आहे, तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडे होणार नाही. आपण तसा अट्टाहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मस इंजय होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनात निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्या काही फायदे होतात?
0: जर मी योग्य पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर श्वास मिळतं, तुमच्या शरीरामधले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषावर तुम्ही नियंत्रण मिळवत. शाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सब धातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सात धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधाने जर निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धीची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे मन आहे. योगामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्या त्यापेक्षा कैकपणे योग तुम्हाला 50 परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर, तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणा

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींना आपल्या चवना मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पटेल जी जय भुया यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धाव करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो.
2: सध्याचं खच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळी झालेलं आहे. आणि पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या ही केलेली आहे की हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटेलेक्चुअल, इमोशनल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे की आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिट आहे, आध्यात्मिक, इंटेलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहे. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये, तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आणि ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योग न करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योग न करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योजना असा आपण प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसन किंवा कोणाही व्यायाम हा आहार घेण्यापूर्वी म्हणजे अशनपोटी करावा असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणीही आसन, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा मला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगा न करावी किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एक आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते, अन्न पण झालेलं त्यामुळे आपल्या शरीराला लाघवता आहे, म्हणजे शरीर लघु झालेलं होतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचलं जात नाही किंवा अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो.
2: निश्चित. कारण जेव्हा तुम्ही आसन करता किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हाच पोट कामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा साळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उल्यानंतर तात्काळी करण्यासाठी सजेस्ट केलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगची जी पोजन सांगितली आहे उत्तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्यामुळे अपचनाचा त्याचा निश्चितच त्रास हो.
1: योगाने किंवा व्यायामाने

0: शारीरिक दुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे पूर्ण आपलं तंदुरुस्त आणू शकत, मनाचं स्वास्थ्य कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधलं जाऊ शकते.
1: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्तिरोध. योग म्हणजे काय तर जोडणे, जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. आपण जोड कशाद्वारे येतो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितले. अष्टांग योगात आठ अंगांचा विचार केला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजलीशींनी त्याचा उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे निश्चितच मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाही.
0: सर्वात शेवटी मी योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद

0: आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजलींनी त्याचा उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे निश्चितच मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाही.
1: सर्वात शेवटी मी योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा.
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूड सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता कानुसार आपण टोटली बंद नाही करू शकतो, पण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं एकदा ठीक आहे, पण जर तू रोजच पॅक फूड खाता आहे, रोजच फास्ट फूड खाता, तर ते चुकीचं आहे. शकतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्यानंतर भात भाजी पोळी असा चौर आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या पालेभाज्या फळं हे याचा आहारात चूर समावेश असावा. जनरली आजचं काय होतं, वर्षभर सगळे फळ मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझन आहे ते खाण्याकडे आपण ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर त्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा, म्हणजे थोडक्यात संतुलित आणि चवस आहार असावा. आजकाल सर कॅलरी आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं डाएटच्या नावात इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं डिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याच भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित काळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण राहावं. शक्यतो संध्याकाळ जेवण पण जर सूर्यास्त पूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात शक्य नाही. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5-2 तास अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाही, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतोय, समोर टीव्ही चालू आहे, ताट काय माहीत नाहीये आणि आपण जेवतोय त्याला काही अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्षच जेवणाकडे असायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे, आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारी मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, त्यांचा इतका इम्पॅक्ट होतो, लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न ताऊन चाऊन खावं. आणि सगळ्यात महत्वाचं उदरहरण हे जाणजे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल काय करत, आई ही भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत, त्यात कशा समिधाकल्या जातात, अन्न पण समिध म्हणून टाक आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जगातर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांनी विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत माहिती नऊ आता आपण ऐकलीत. आनंद

0: सुनो निरोगी शरीर प्रसन्नम आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजास सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि श्रोते हो मंडळींनो, वेळ झाली आहे सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून योगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आता शेवटी ऐकू रशिय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळणाऱ्या छाया तायडे यांची सायका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण एका जित्ती मेहंदी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी याच्या साठ्यांतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्ण करून दाखवली. राष्ट्रीय खेल मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्या छाया ताळे आज आपसोबत उपस्थित आहेत. त्याचा हा प्रवास, त्यांची द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोक संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणी, स्वागत होऊया ताईंचं. छाया ताळे ताई नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम मध्ये. ताई सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन यशाबद्दल. आणि तुम्हाला यश मिळालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश आले मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्ट मध्ये आहे, जे खेळ करते आहे. हा, जिल्हास्तरीय खेळून गेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, युमाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शो मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधान आहे.
0: खूपच छान आहे. फक्त आता तुम्ही हा खेळ खेळत आहात, तुम्हाला त्याची आवड आहे, ते पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही कुटुंब कल्याण भिवडी रोडच्या तिथे कोण म्हणून गाव आहे छोटेस, तिथे आम्ही राहतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जगावमध्ये त्याच्या पती समवेत एक झालेला आणि ज्या मुलीची लग्न होऊन मुलगी सारी होती, तर आम्ही दोघेच तिथे राहतो. परंतु अचानक माझ्या पतीने डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. त्या घटनेने पार खचून गेले. मुल माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी. मग मी इथे

0: सारखी जात असायची, तासन तास एका ठिकाणी बसून असायची, एवढं केलं तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली मी रडायची. मुले सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार घरलाय का, काशी करते तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुला समजवायचे नेहमी असंच असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढले, मला जीव वगैरे चढताना कम लागायला लागला. मग मुलगा मग डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीचा त्रास सुरू झालाय, पण मुळ्या दिल्यात आटोक्यातून जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडस फिरलं पाहिजे. मग मी मुलीने मला सांगितलं चल आई आपण फिरत. मग मुलगा थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे एक 7-8 दिवस मी ते चालली. मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडां डॉक्टरकडे हाडाच्या डॉक्टर तिकडे जी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टर मी एक दिवस चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली मला.
1: बरं,
0: हा इंजेक्शन दिली. ते इंजेक्शन थोडं 4 महिने फरक वाटायचं. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेते, दोघी गुडघ्यांमध्ये. हा मग त्याचा तात्पुर फरक पडतो. पण असं बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळालं ते इंजेक्शन घेणं वर नसतात, त्याच्या आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे पाय माझे दुखायला लागले. मग पण डॉक्टरकडे गेले. आता डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला या महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा करण्याकरता. त्यावेळी मी इथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय इटला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर ते टप होते हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय मशीन मध्ये टाकल्यावर तो लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट घेतल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाड खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग घरी आले, मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं, थोडंफार वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी गेलो. मग जेव्हा हाडांचा ठिसूळपणा चेकला, त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला म्हटलं की 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो मग हे का नाही केलं पाहिजे. हा तर मग ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली तेव्हापासच. तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: खूपच शांताई तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा खूप मिळाली, ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे आमच्या घराच्या संदर्भात काही काम निमित्त गेली. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैणीच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गे सवयी पाणी. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील ना की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे असत, ते सुद्धा तिथे आले ते फिराय. ते मास्टर ऍथलेटिक म्हणून रूप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यात भाग घेऊ शकत. तर ते त्या मास्टर ऍथलेटिक मध्ये सहभाग घेत अस ते परदेशातही जात होते, म्हणजे जात आता पण त्याचे कधी कधी कोण गावात बॅनर घेत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते माझ्या जवळ आले एक पाटील अण्णा. तर ते म्हणा की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूप छान आहे, तर तुम्ही मास्टर ऍथलेटिक मध्ये भाग घ्या का. थोडक्यात त्यांनी मला समजून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की अण्णा भेटले होते अण्णाला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई हरकत नाही स्पर्धेत घे आणि त्या स्पर्धेत

0: भाग्य त्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चाल फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्ये धावते. ज्या ज्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते, त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडी धावते कारण माझी प्रॅक्टिस साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वहून सहभागी झाले होते. आणि जेव्हा ती दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती पण मग लेडी मध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्या दाखवत होते. हा, तर ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूप छान. तुम्ही आता सांगितलं 2017 आता 2020 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुम्ही हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक चांगलं यश तुम्हाला मिळतच आहे. पण एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की साडी धावतात,
0: हो,
1: म्हणजे ही खरं एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगताय तुम्ही याबद्दल?
0: मी हे सांगेल की जेव्हा मला डॉक्टरना जॉगिंग करायला सांगितलं, नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगाव, आजूबाजूला माझ्या नात्याने आबाई लागतात ते सुद्धा आहे. तर मला थोडस ते उघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडी केली, थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या. पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्यामुळे. मग अनेक मॅरेथॉन आजपर्यंत साडीमध्ये पूर्ण केलेले आहे. मास्टर एथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
1: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव असा होता, आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबतचे सहभाग स्पर्धांमध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक ध्येय असतं की आपला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण आधी तुम्हाला सांगितलं राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबर पर्यंत थांबलेले होते, 1 नंबर मला मिळाला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला बरं वाटलं.
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
0: माझी जिद्द, माझी चिट्टी, मला सर्व जण मला खूप कौतुक करत असत मॅडम की ह्या वयामध्ये पाय दुखतो, दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे ह्या वयामध्ये असतं. मी एक आजारपणातून हा मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून. म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी
1: हो
0: केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
1: हो,
0: दूर सारू शकतो आपण.
1: खूपच छान. तुमच्या यशामागे माझा सर्व मोठा पाठिंबा आहे.
0: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आरपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलं खूप सहकारी आहे. माझी सुनई माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते. कारण माझं दुपार जेवण म्हणजे 10:30 असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे त्यामुळे तिला लवकर स्वयंपाक लागतो. असं असं सुनई माझी काळजी घेते आणि माझ्या नाती मला खूप सहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे. हा, त्याही नेमकी स्ट्रॉंग मातू असं आहे. त्याच्यामुळे मला मी त्यांच्या एवढी घेऊन जाते म्हणजे. हा, आणि मुलगा तशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. बाहेर गावी स्पर्धा असेल तर गावाचं रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला ते नेत

0: आणणं हे तो करत तो असंच माझी मुलगी आणि माझी जावई यांचा देख मला पाठिंबा आहे. कल्याणकडे का मॅरेथ असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे मॅरेथॉन आहे तू आहे धावशील का? तर मग मला का सोयीचं वाटलं तर मी सांगते गं प्रिया येईल मी. मग तिला ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझ्या जावई करत. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजी म्हणजे मला मा म्हणतात ते. हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही गं की तू धावू शकते. आता काय करू माझ्याकडे मोबाईल नाहीये तर तुझं समी त्यांना धावलं असतं. माझा नातू माझं खूप कौतुक करत तो मला कोण पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते ते मसल्स जातात नम्मा. तर तुला ही रेसिपी मी तुला पाठवतो तू कर याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज पाठवत असतो. परिवारामुळेच करू शकले.
1: ताई सराव करता तुम्हाला कोणत्या कोणत्या सणी येतात?
0: सराव करता मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की मला हाडांची ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूत येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं? तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग एक दिवस तर काही दुर्लक्ष झालं पण मग नंतर मी माझ्या बेडमध्ये वरच्या रूममध्ये गेले आणि मग तिच्या तिथे मी गोल गोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुली शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई प्रांगणावर जा नाही तर त्या बेडरूममध्येच धावा म्हणे येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावे? तुथल्या तिथे गोल गोल गोल जॉगिंग करते होते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं? तर मग मी आली अरे मला ना खूप आज वाटते बाबा त्या ग्राउंडला दोन नावं ठेवतील. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय. डॉक्टरनी तुला सांगितलं आहे जॉगिंग करायला. मग ती लोक तर ठेवते पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पडणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलचं म्हणणं पटलं की खरंच बरोबर म्हणतोय आपण काय हवं खातर तर धाव नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे सहा गृहस्थ होते माणसं ते चालत होत. मग मी मागून धावत वन वाढलेलो होतो त्यामुळे दम लागायचा थोडं सरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. मग तो आवाज त्या लोकांना आला आणि ते एकमेकांना त्या असं मागे वळून बघितलं तर मी होई. तर मग ते एकमेकांना म्हणाले ते इंजिन सोडते बाजूला बाजूला हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मला नाव ठेवताय हसता आहे पण मी याही शब्द बोलता मी पुढे घेऊन गेली. अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या मुलं भेटली की ओ ताई वय आहे तुमचं धावायचं, कोणी म्हणत मावशी गाडीमध्ये पाडकून पडून जाल तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल. मला एक बरं थोडे दिवस मला ह्या गोष्टींना द्यावं लागलं पण मी माझा जो नित्यने होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉग वगैरे करत पण मग थोड्या दिवसांनी काय आलं माझ्या धावण्यात सुधारणा आली, चालण्यात सरणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. जेव्हा भाग घ्यायला लागली तर माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला नंतर मग जे गृहस्थ नाव ठेवत होते हसत होते. मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपर बातमी आले. मला काय माहित नव्हतं ते सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमच्या पेपरला बातमी आले. पुढे गेल्या राहो ताई तुमचं पेपरला वाचमी. मी म्हणतं अगं बघितलं त्यांच्या मिसेस ह्याच आहे त्या मावशी फोटो आलाय ना तर ह्या मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक जसं मला हसते नाव ठेवत होती टिंगल पाळी करते मग तीच माझं अभिनंदन करायला लागले माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: खरंच ना आपण ज्या वेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं. तसं समाजात सुद्धा आपला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं.
0: त्याशिवाय
1: हो ताई. आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुमचे आजारी होते तुमचं वय खूप आणि आता तुम्हाला इथं यश मिळालं आहे चालण्यावर किंवा धावण्यावर तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे तर तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली. तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागल्या. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: फरक आहे? तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं. आता 58 ते 19 किलो वजन आहे
1: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला.

0: जॉगिंगने करण्याने आणि चालणे या सराने जेव्हा मी केला हळूहळू सुद्धा हे करायला लागली, तर मी काय सांगते तो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच ना एवढा आत्मविश्वास वाढ की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे आवडणार इच्छा नसली की नाही बा आज थक आहे आई आता तू इतकी थकून आले तुझ्या आजच्या दिवस जाऊ नको मुलगा म्हणायचा रे महेश गेलं पाहिजे.
1: आपण आता सवय तू म्हणताय 60 वर्ष, तर 60 वर्षामध्ये आपण म्हणतो की आता नातवंडांना सांभाळत आराम करू आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करत आहे तिथे तुम्ही खरं यश मिळवतात आणि निराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवत आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक आहे. तर आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी काय संदेश?
0: मध्यम वयीन महिलांना सांगेल मॅडम की डायरेक्ट वा हे सांगणार नाही मी, पण मला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालू शकता, योगा आहे चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी, कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे, तर त्यामुळे मी हे सांगेल की तुमची आवड आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण आजार वगैरे लागले तर त्याला काही अर्थ उरत नाही, म्हणून सर्वात ही संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर आपण आपल्या आरोग्यासाठी तरी ते ओळखलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे, असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा पडतो बीपी वगैरे नॉर्मल डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण, असं मी हे सगळं माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: खरंच ना, खरंच ताई खूप छान. आता ताई पुढील काळामध्ये तुम्ही अजून कोणी स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे माझं स्वप्न आहे 10 वर्षापासून यामध्ये आहे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता तुम्ही वर्षा 60 नंतर हा खेळ खेळत आहात, धावत आहात, चालत आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच तुमच्या आरोग्याकडे ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळे, पण तुमच्या खाणाकडे तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेता मग?
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे येणार आहे, पहाटे लवकर उठे मी मिक्स असं कडधान्य ते मोड आलेलं ते घेते, काही फळ असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि या वयात आपण म्हणतो पचन शक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खात मॅडम मला ते व्यवस्थित पद मी असं अधे अटर सगळं असं काही खात नसते,
1: माझा ठरलं आहे
0: व्यायाम माझा अगदी मॅडम मी पहाटे जर टांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरात जाऊन घरी येण्या पर्यंत होतात, मग त्यानंतर मी थोडस घर आवरावर त्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: व्यायामासोबत कामांना मदत कर
0: हो अगदी माझ्या नातीचं हो करणं तिला यार करणं सकाळची आहे मी थोडंफार मत करते बाईला.
1: ताई तुमच्या यशाने इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल मला काय वाटतं?
0: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत सोबत असायच्या मागे पुढे असायच्या, पण मी जशी जॉगिंग करायला लागली धावायला लागली मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी नाही, मला विचारपूस करायला मावशी तुम्ही काय खाता मावशी तुम्ही हे कसं काय आहे तुझं दुखत नाही का पाय वगैरे असं, तर मी म्हणा नाही धुणं जासाठी तर मी करते आहे, तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपला खंदेश रण 2017 साली झालेला आहे, मग त्या माझ्यासोबत खंदेश रण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वी त्या असं. माझ्या बहिणीच्या नात सुना आहे त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखं व्हायचं आहे मी काय काय का कसं करता आणि नेहमी चौकशी येते आणि माझ्या

0: त्यामुळे बरेच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले. साधे आता ग्राउंडवर जर गेल आणि कोणी जर नवीन लेडीज आले असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, माझ्या मागे धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशीला ना लाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मी पण धावते आहे. असं एक आणि एक चावायच्या मॅडम आहे, भुसला माझी ना प्रॅक्टिसला जात, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नात्या जवळ आल्या, म्हणाली काय गी मला ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला सोबतच मिळेल, कसं काय धावायचं. मग नाने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ अरे म्हणे, आज रनर आहे, मला तुझ्या आजचा फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझे संपर्क साधला, म्हणाल्या मला तुमच्या बरोबर चर्चा करायची, मला हाक घ्यायचा आहे. आता त्या एक वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे. तर त्या खूप मला नाव करतात की तुमच्यामुळे हे चालू. मी सांगणार हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपली पाहिजे. सकाळचा व्यायाम, जो व्यायाम तुम्हाला आवड तो मी करा.
1: नक्कीच खूप छान संदेश आपल्या महिलांना दिलेला आहे. तुमच्या यशा मागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तेव्हा खूप जन स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कोणीतील सर्व जण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, उत्साह आणि माझं तर कुटुंब, माझं कुटुंब माझ्या पाठशी ठाम उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे शक्य झाले. माझे नातेवाईक ज्येष्ठ जेव्हा सदा होते आणि माझा मुलगा स्टेटस तो, तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान मावशी, आम्हाला आम्ही तुझ्या खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करत खूप भारण जाते या गोष्टीने. मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशात आपल्या या काचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे, नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक ज्येष्ठ कॉलनी सर्व माझ्या मुलाचा मित्र परिवार या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छा शक्य माझं करणं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणी आजच्या या संवादातून आपण लिहिलं की वय हे एक आहे, खरी ताकद असते तिला जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया ताईताई या आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्की अनेक महिला नवीन ऊर्जा आणि यशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई आज आपण आकाशवाणी आला ते तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशा मागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं, छान मोकळा संवाद आमच्याशी झाला, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलून मला संधी दी तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे तुमचे सर्वचे खूप आभार, धन्यवाद मॅडम.
1: तुम्हाला ताई नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेळ मास्टर गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तडे जी सारिका दांडगे यांनी घेतली मुलाखत आपली आणि मैत्रिणीं याबरोबरच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे साथकर्ते जय भुयार यांच्यासह आपली सखी सारिका दांडगे आपल्या रजा घेईये. पुन्हा भेटू एका नवीन वयासह आणि नवीन ऊर्जेसह. पर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो ऐकलात. हा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मी वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचा माफ कर दुपार 1 वाजता
1: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. महिला भेटीचा कार्यक्रम मनीत मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहकृत करण्याला दुपारचा 1 वाजलेला विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षित करीत आहोत.

श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर। 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। नीट यूजी 2020 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल। गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना। आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेचा तिसरा सामना चेन्नईत सुरू। नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाड या त्याच्या मूळ गावी पोहोचले आहेत। मुर्मू त्याच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत। उद्या पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्याच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील। दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारानं हे कार्यक्रम होणार आहेत। उद्या योगदिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिना कार्यक्रम प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे। यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या आवाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि स्नेहभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदींनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले। दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत। यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे। पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसार माध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। उपराष्ट्रपती सी राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेले

0: तडजोडी विषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकेकडून कर्ज स्वरूप दिला जातो, मात्र त्यात वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी मोहन यांच्या पीठानं नोंदलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आहोत. आकाशवाणी मुंबई एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एक स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षाची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 2,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस प्रशासकीय कर्मचारी निरीक्षक ते 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राला 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 63 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5 या दरम्यान होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे संचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाज माध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणं उद्घाटन पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षा पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षित मॉड्रिल गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि भारत युद्ध अफगाण

पाकिस्तान दिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईचं नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ಉಂಟು ಕೆರೆಗೆ ಉಂಟು ಕೆರೆಗೆ

0: पटाई प्रादेशिक में देता है। ठळक बातम्या यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉड्रील, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या अंबा मंदिर विकासाअंतर्गत 1,425,97,00,000 रुपयाच्या विकासांच्या कुशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसट्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योगाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थित होणार, आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्ता। नीट यूजी 2026 फेर परीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्याबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,19,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित मेट्रिक दौले आहेत। प्रश्नपत्रिका तच परीक्षेच्या इतर साहित्याची नेआणकासाठी जीपीए बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपयोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली आहे। देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्रात 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 161 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे। दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे।
0: कोल्हापूर श्री अंबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं। मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे। अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते। दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाई दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे। मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सोतालच्या 41 लहान मोठ्या मंदिराचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत। उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी सार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती। याची एनटीएनं तरीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूरच परीक्षा केंद्र द्यायचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखद प्रवासासाठी

साठी एसटी मंडळानं 5,000 पाटे विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणी गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं ते सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदा योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनातर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोड होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावर प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 6 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्त केली. सरकारी पक्षाची पूर्ण माफीचा साक्षीदार झाला परमल जैन याच्या साक्षीवर होती. त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावकर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्याचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गुन्हा झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर तकडत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएमएफ मार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दरवाढ दिली आहे. 80 रुपयांची वाढ क्विंटल मागे करण्यात आली असून गेल्या 4 दिवसात तिसऱ्यांदा वाढवून दिली आहे. 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एक दिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्तान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटक 4 बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षाचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नियोजित 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आखाड्यानंतर 1,445.97 लाख रुपयांच्या विकास कामाच्या कोनशीचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,000 गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थित होणार आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची दोषमुक्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र.

नमस्कार ते हो प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म आणि न्यू ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाई. आता या आमचा पुढील कार्यक्रम शुभवाणी.

0: योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बुडे यांनी केला गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती ना पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बुडे. ती जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता एका योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: मतलब है जोड़ना, मोह को उनसे तोड़ना,
2: मनो को प्रकृति से जोड़ना, चित्त की रुधियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए. आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा ना कोई और दिखा है. स्वस्थ रहे किसे बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए. आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो. मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन. आजच्या आपल्या योग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आपण भरपूर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मला दरला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. भर योग दिवस साजरा केला जोय. प्रत्येक योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत. मग आपला विचार आहे महाशय?
1: आपला इतर जाणार माझ्या घरासमोरच्या उद्यान.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणे, तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो, सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, त्याला की छान पैकी तिथे मी नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि योग दिन 21 जून ला असतो दररोज. नाही नाही तुला काही नाही
2: ते आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 1 जून ला.
1: बरोबर. काय दरवर्ष योग दिवस साजरा करतो.
2: वा, किती छान. पण दररोज योग करायला नाही जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला रोज करण्याची बोंब. 21 जून ला मात्र तिथे हा का तर नंतर नाता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी ह्याविषयी सुद्धा वाटत नाही इतका कंटाळा.
1: मी काळजी घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी तो एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं की कोणतंच आस करायची गरज नाही.
2: हो का? मग कोणतं रे?
1: शवासन. हे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी येतात त्यांना काय वेळ नाही का?
1: एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्र मी काही शांत बसणार नाही. ऐकूया
2: गाणं. तोवर चांगला चोप दिला पाहिजे. व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुम पुन्हा एकदा स्वागत आहे मॅडम.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक काल महाजनच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणा महाजन यांनी केलेला पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. तपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 पहिला योग दिवस थाटामाटा 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 1 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घ्या की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसन करण्याची योग पद्धती कोणती आहे, योग जे आहे तेव्हा करावे, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडं वेगळं पडतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप स्वागत आहे आमच्या युवा कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस निवडण्यात आला.
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. बघायला गेलं तर वातावरणामध्ये प्रकारे बल घडत असतो. एक ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झाली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस दिले असतात. आणि मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं हा मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्यामाने माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठावं. आणि हे मोठरण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण योगाकडे येऊया, आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग काय असं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीव जगण्याची एक प्रणाली म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे. त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर नियम करू शकतो. धारणा आणि ध्यानाच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबळ वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजली योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजली योगामध्ये असं म्हटलं समत्व योग उच्चते. त्याचा अर्थ आपलं जीवन शैली, आपलं स्तर योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.

0: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामुळे भरपूर गोष्टींचा अंतर होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील. योगामध्ये काय काय अंतर्भूत आहे, काय काय त्यांचा समावेश आहे, याच्याबद्दल सांगा.
1: मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम सर्वसामान्यांचा भर झालेला असतो. मात्र जसं जसा योगात प्रवेश करतो तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना फार मोठी. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितले, आसन. आपलं जर वरच्या मजल्यावर जायचं तर आपण एक एक पायरी जातो, तसं आशाची पायरी चढत असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची ते, आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, त्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योगांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोहोचायचं म्हणजे समाधीपर्यंत
0: पोहोचायचं,
1: हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्य ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसन काहीतरी असायची आणि प्राणायाम, केवळ ते नसून फार मोठी आणि सर्पक व्याख्या योगाची आहे.
0: योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
1: जी,
0: तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय, शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
1: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन, त्याच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लपवते, आणि एकदम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
0: सामान्यपणे जर विचार केला कृणाल तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
1: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एकूण असं म्हणूया की लहान मुल आहे, अति चंचल असतं, खोडकर वृत्तीची असते, जसं जसं मोठ होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसं तसं मॅच्युअर होतो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेला जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचल कमी होते योग साधच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते तर आपण सर्वसामान्य भाषेमध्ये साधी म्हणू
0: शकतो. बरोबर आहे, त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे आणि सामान्य नागरिकांपर्यंत आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काहीतरी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं शिकावी.
1: शिक्षण घेत असताना त्या महर्षी पतंजलींचं स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुम आसन, ज्या अवस्थेमध्ये तुला स्थिरता आणि सुखकारक तुम्ही बसू शकाल तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रक्षेत्राचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनात स्थिर होत नाही त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना नाही तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं असं आपण म्हणतो. म्हणून जो प्रश्न विचारला की आसन करावं किंवा काय, तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन घेतलेत, कोणतंही आसन करत असताना तुला सुखकारकरित्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
0: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, केव्हा घ्यावा केव्हा सोडा
1: जी
0: हे त्या आसनावर निर्भर असतं.
1: जी बरोबर,
0: याबद्दल थोडस सांग की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा पारे आहे?
1: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व फार अधिक आहे. कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना मी आसनाच्या स्थितीमध्ये असताना जी कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे, श्वास सोडत पाहिजे. थोडस एक कारण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो पण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असली क्रिया आहे, ती निसर्गात आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्त आसन घेतलं, पवनमुक्त आसन चौथ्याशीला आपण मान उचलून पाळ जेव्हा दोन्ही गुडघ्या लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन घट्ट पाहू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक टेप आहेत, ह्या सुद्धा श्वासाला फार महत्व दिलेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन केलं पाहिजे की सोडत आसन केलं.
0: बरोबर आहे. मग यासाठी मला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
1: जी जी, आम्ही तर म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसन कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला वाटतं की

0: योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन तुम्ही आसन प्राणायाम सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे दिलू शकतात. त्याप्रमाणे प्राणी सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जर त्या चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शन तुम्ही प्राणायामाने आसन हे सर्व शिकून मगच त्याचा प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
1: तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणजे, तर सूर्यनमस्कार हा एकच जरी आसन व्यक्ती केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्व सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या गोष्टींकर व्यायामाकडे वळलेले आहेत. व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम त्यांना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोळ्याच्या केसापासून तर त्याच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा. कारणकी मला असं वाटतंय की वयोगट आहेत आपले वेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार वेगळे आसन आहेत का? असते तर ते थोडं सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवक कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये
0: जी
1: याबद्दल थोडंसं सांगा.
0: आपण तीन स्टेप म्हणूया वयाच्या, बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्या प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करू की शिक्षण त्यांचं गुरु आहे, त्यांची चंचल असते, वाढतं वयात क्युरिटी असते, सर्व जाणून घ्यायचं त्यांचं मन असतं. या ठिकाणी काही तुलात्मक आसनं या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत होते. तोलात्मक आसन म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तो सांभाळावा लागतो.
1: अच्छा.
0: त्या आसनांना आपण तोलात्मक आसन म्हणू शकतात. सर्वात सुरुवात द्यायचं तर बाळाचं, ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभवून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवान मानले गेले. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर दुसरा पाय गुडघ्यात वाकत दुसऱ्या मुलीला म्हणजे गुडघ्याजवळ तो व्हायचा आहे आणि हात जड नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एका ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो त्याचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलनात्मक दोन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार दर वाढेल. दुसरा जो आहे योग, तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठ होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकार टोन बॉडीचा त्यात साध लागतो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. म्हणजे शरीर आणि मन तरुणांना साथ येऊ शकतो.
1: युवकांनी कोणती आसनं करतात म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी?
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंग किंवा 10 अंग ते करू शकतो. त्यानंतर भुजासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होतो. युवकांमध्ये देखील थोडेफार आजार असतात, ताणतणाव होतो. हा ताणतणाव घ्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकत.
1: वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्ती करू नये
0: जी,
1: ती ठराविक आसनं करावी कारण ते वय त्यांच्या पद्धतीचं असतं. कोणतं आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जर जखडलं नसेल तर देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजे. काही सूक्ष्म हालचाली महत्वाच्या, जसं गुडघ्याची वाटी इजली असते, अनेक प्रकारचे सांधी वाढतात, गुडी दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलफुलके आसन आहेत योग मार्गदर्शकाच्या निशाणाखाली ते करावी
0: जी.
1: एक आणखी आता हे खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवक हार्ट अटॅक आहे, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीसचे प्रॉब्लेम निर्माण झाले, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झाले, तर योग

0: याबद्दल काही सांगितलं का? योगामध्ये या सर्व जबाबी आहेत, होऊ नयेत म्हणून काही सांगितलं का?
1: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की फास्ट झालंय, अनेक आज जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक खाण्याचे प्रमाण वाढले, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहे ते मनुष्याने पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे वगैरे, असं जे आपण म्हणतो बाहेर रोडावरचं खाणे, ती आहारी जाणे म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मुद्याच्या आहारी गेले की भूक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आज उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, जसं आपण म्हणतो की योग ही परिपूर्ण जगण्याची कला, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा विशिष्ट संवाद, मानसिक शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे, आम्ही योगशिक सर्वांना मी सांगत असतो.
0: म्हणजे जर योगाकडे वळले तर यांचे वाईट सवयी ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
1: अतिशय बरोबर.
0: कुणाला कार्यक्रम युववाणी आहे
1: जी,
0: ठीक आहे, योग न मानला शारीरिक असे खूप फायदे आहेत, रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिकण्याचा कोण फायदा आहे?
1: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये बी एन योगा, एम ए इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यवसाय स्वरूपातले आहे, म्हणजे पारंपरिक क्षण आणि व्यवसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगार संधी मिळू शकतात, तुम्ही व्यक्तिगत योगा कोणी सुरू करू शकता, योगा क्लासेस सुरू करू शकता, तुमचं त्याचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा तुम्ही म्हटलं की एम ए योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड आहे योग विषयामध्ये, प्राध्यापक असिस्टंट प्राध्यापकाची संधी मला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग हा सक्तीचा शकतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस सर्व शाळेमध्ये योग शिक्षक नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगार संधी शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराची संधी उपलब्ध आहे,
0: एक चांगले जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
1: जी,
0: आता योग 50 देशामध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशमध्ये सुद्धा शिक्षक लागतील.
1: हो, म्हणजे आता सुद्धा मला फार सांग की तुम्ही जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं किंवा देशाची जी भाषा आहे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लास घेऊ शकता, तिथच्या लोकांना सुद्धा योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विषयात जास्ती झालाय, त्यामुळे विषयातील जे लोक आहेत योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 योग.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं आकृति शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने कहा कि श्री मोदी विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहनचंद माझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंग में एक जनसभा में यह बात कही. प्रधानमंत्री मोदी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास, इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. इस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.
2: इस अवसर पर प्रधानमंत्री ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को उनके 80वें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी. इस दौरान उड़ीसा में 47,000 करोड़ रुपए से अधिक की लागत वाली विभिन्न विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया गया. बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: जून को अंतर्राष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है। ज्ञान और योग की धरती ओडिशा योग वहां के संस्कारों का हिस्सा रहा है। ओडिशा धरती से पूरे देश से पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूं, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। नीट यू 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली। परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावीसाठी तयारीचा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। होणाऱ्या नीट यूजी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलं आहे। देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे। प्रश्नपत्रांच्या वाहतुकीसाठी जीपीएस युक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। दरम्यान होणाऱ्या न्यूजी परीक्षेसाठी नागपूर इथल्या विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षेंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती। याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडला। या विद्यार्थ्याला नागपूर इथं शिक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे। नागपूर, गोंदिया, भंडारा, राजनांदगाव, बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगरानी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आहे। अतिरिक्त प्रवाशी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे सेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला। महाराष्ट्रातील 90.85 शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते। आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,083 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला। कोल्हापूरच्या श्रीबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला आवरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं। मूळ मंदिर जतन संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे। बाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही वारसा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्यात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येत राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते। राज्य परिवहन महामंडळाने आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास ते पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। या बस शासनाच्या सर्व प्रवास सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना टिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे।
2: प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।
1: आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे। ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जननेसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। स्वतंत्र ओबीसी कॉल असल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। राज्यात दुष्काळाचं सावटून एल निनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी दिली। राज्यात वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी

समितीच्यावती भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चा माध्यमात केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 2400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. चंद्रपुरात चंद्रपूर ज्या मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियुक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अध्यापक बी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेले अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी भावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुखांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनो प्रभावामुळे भंडाऱ्यातल्या ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील एरण्या खोळंबल्या आहेत. 31 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबारणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचे ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपूर मोर्चा आयोजित. याबरोबर प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: त्या पिढीच आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने. मराठी हिंदी रियलिटी शो मधली स्पर्धा पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास. नारी सात साठी बांधई ग दोरी. गायिका शरयू दाते हिच्या शप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. उनकी ऐका रविवारी 21 जून रोजी काळी 11 वाजता 100.1 FM मुंबई आणि बुजॉन एअर ऍप देही.
1: श्रोतेहो रविवारी नीता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व. यावेळी योगोपचार तज्ञ प्राजक कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य का रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम गीता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: त्यांना. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात पाच जण बुडाले. परभणी मंदिर उभारच्या कामात झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू. वैद्यक पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी ते 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचा उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा झाल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा या 6 महिन्याच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर देगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व के

0: के स्वागत के लिए तैयार हो जाएगा।
1: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देताच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जाग होताना दिसत आहे। पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं आराध्य दैवत आहे। ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललं आहे। मला अतिशय आनंद आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिराच्या परिसराचं काम आहे।
1: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत दर्शन मंडळ, अन्नत्र, मंदिर आणि स्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकान, एम्फीथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रमोपचार केंद्र, द पाठशाळा, भोनगृह, मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्भवणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी एक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून।
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि देशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 2,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आणण्यासाठी जीपीएस बसवले, पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीए सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संस्थेच्या कलम 163 नुसार थोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यू फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यालयाला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होती। याची एनटीएनं तडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे। या देशिक बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात 5 जण बुडाले, त्यात एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इथं शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातल्या बिकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात सकाळी पोहण्यासाठी गेले होते, त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 6 जण सुखू आहेत। परभणी जिल्ह्यात यशवंत इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। जखमीपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची कल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून केलं जाणार आहे। त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून

0: होणार प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्या नगर यांच्या वतीनं योग शिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच जिल्ह्यात योग दिवसा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते वनराजे निंबाळकर त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री मसीह पाटील आणि सहा इतर आरोपी मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्त केली. सरकारी पक्षाची पूर्णतः माफी साक्षीदार असल्या पारस मलिन याच्या साईवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फडवून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कथान स्पष्ट करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावर यांनी दिला आणि आरोपींची मतं केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात आज मागणार असं सीबीआय सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियम सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्तान भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं सत्र हाताला भारताच्या 17व्या षटकात 3 बाद 27 धावा झाल्या. दरम्यान या दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेत आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरात अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विधेयकांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परणीत मंदिर उभारण्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी पेशासाठीची नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोतो, संध्याचे 7:10:26 होत आहे. तर भारतीच्या वेव्ज ओटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन एआय ॲप सहित 558 KHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्र या सीमितावनी. ठीक, 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.
2: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्पणे सांभाळत रसिकांना अनेक भावधूर गीताचा नजाणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित कंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकरबुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वरा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. कैसे कैसे मैं कैसे का दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता गीता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

नव्या पिढीची आघाडीची गायिका चरयू दाते आपल्या भेटीला येणार. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मध्ये स्पर्धा ते पार्श्वगायिका हाचा सुरेल प्रवास. गायिका रयू दातेच्या अशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 101.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: शो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसारमान नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. वेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून शोचे संवाद करतात आणि आपसपणे त्यांच्या सोबत सात दृढ जातात. आणि याच परेला झळाळी देणारा सहसंवाद घेऊन येतो सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: योग ही भूताने जगा दिलेली एक मूल्य देणी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी ठरतो ही सांगणारी नाटिका मन मढाय वळ.
1: त्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्यमाने.
2: हीच प्रसन्नतेची वेळी आपल्याला दररोज नियमित घ्यायची आहे. प्रॉमिस?
3: यस प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटक मन न्याय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जून ला 10:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AR या मोबाईल ऍप वर.
4: शिवारी कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निश राठोडची मुलाखत सोबत एका रसायनविरहित व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2022 ला रात्री 6:30 आकाशवाणी सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
5: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. आपण एक आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात या आमचा पुढील कार्यक्रम वृत्त विशेष.

0: बनती है या तो फिर उद्योगों के लिए बनती है, लेकिन ये एक योजना ऐसी है, इन योजना में भारत के सामर्थ्यवान युवा, समृद्ध युवा भविष्य की ओर और उद्योग विकास और इन दोनों को साथ ले चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है, सरकार उसके साथ खड़ी होती है, इसलिए उद्योगकार को भी लगता है कि अकेले मेरा नहीं आया है, इसके पीछे पूरी सरकार आई है। और ये कारण ऐसे युवाओं की तरफ देखने का उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है। जो संस्थान नए रोजगार का सृजन करता है, सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहाँ पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा लगता है, बड़ा हो जाऊंगा तो ये बंधन में फंस जाऊंगा, तो उसको लगता है छोटा ही रहना अच्छा है, और कभी बड़े होने की भावना उसको लगता है ऐसा एक दूसरा छोटा और कर दो। आज सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पख मिलने चाहिए, और उद्योग को जरूरत होगी है, और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता, जब सरकार युवा उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदीमुळे देशाच्या औपचारिक रोजगार परिसंस्था बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरी क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकार समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक स्वागत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्तसंपादक वैभव।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करते, त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतीच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्या 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकार केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत त्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथम रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग असं काय असा प्रश्न कोणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगली आहे। या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरसह स्वतःची माहिती ईपीएफओ कडे नोंदणी करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार लग्न बँक खात्यात दिले। हे वेतन माल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोंदणी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतर दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्या कंपनी सलग 12 महिने नोकरी जाईल तरच होईल। पण दुसरा हप्ता त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एका बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दोन्ही फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एका बचत योजनेमध्ये ठेवला जाईल, त्यामुळे आंतरिक दुसऱ्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथम नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकार बचतीसाठी त्याच्या वेळी

0: होणार आहे. कचऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतर हा दुसरा हप्ता मिळणार हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या दरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी प्रत्येक महिन्यात 3000 रुपये दिले जाणार आहे. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगार आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासली ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिक पोर्टल उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अमलाली याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थात गरज भासली तो वाढवला. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळेल. यामुळे छोटे उद्योग व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामुळे होईल. आपल्याकडे ही योजना सुरूच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे हेही आपल्या लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत आहेत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योगांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याचा स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातील उद्योगांमध्ये रूपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगा महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्तसंपादक वैभव वझे यांनी लिहिलेलं विश्लेषण आपण ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केली असली तरी ती लागू होऊन त्या वेग मात्र यावर्षी आला असं म्हणायला येईल. कारण त्याचा तांत्रिक दृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आला 31 जून 2027. तर या दिवसपर्यंत सरकार रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारनी आत्ताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यात आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आज IIT कडे नोंदणी महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्या 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थात मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहे. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्या लघु उद्योग व्हायचे, लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे, जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठ उद्योग व्हायचे. मग यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, की ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या प्रमोशन आलं हे सगळं त्या रोजगारदात्या लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल खूप वाढतो. तर हंगामी तरावरती कामगार घ्या तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंट असतात, मंथली वेज वर असतात. पण सरकारला नेमकेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होती तेवढी पुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशन किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतः स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्ट

त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. तर महाराष्ट्राचं जे एमएसएमई सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या जीडीपी मध्ये त्याचं 40% आहे आणि एकंदर आता त्या सेक्टर जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढली याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसत आहे तो आयटी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग, ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता येईल असं आता तरी दिसतं. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 80 लाख आणि त्याच्यामध्ये जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर मुख्यत्वानी आपल्याला एमएसएमई दिसत आहेत, त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल हे ज्याच्यावर

0: ठिकाणी आणि याचा थेट फायदा आता जो दिसत आहे तो आय टी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग, ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता होईल असं आत्ता तरी दिसतं. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 80 लाख त्याच्या आणि त्याच्यापेक्षा जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर मुख्यत्वाने आपल्याला एमएसएमई दिसत आहेत, त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत, तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोतो, या अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभाट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहे हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज युट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आता वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मित सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

103 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरीवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित येत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी हर्षवर्धन
1: आणि मी अर्चना
0: आपलं मनापासून स्वागत करीत आहोत. आज भारत सौर 28 ज्येष्ठ 1948 म्हणजेच 20 जून 2026.
2: बेटा तू जो ये रसून रसायन आता है ना, मिट्टी सेहत बिगड़ लगी है और जब माटी ही कमजोर पड़ गई तो उपज के सेहतमंद होती है. अरे पहले ऐसा नहीं था. ईसा अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लगाती थी, शुद्धता चाहती थी, माटी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात
3: का समय आ गए.
2: सब नहीं आज भी लाख जागरूक था परंपरागत जी से फसल उगा रहे और उनको कीमत भी बहुत पा
3: रहे.
2: एक्सपीरियंस बता रहा है, रूप में बात भेद नहीं किए हैं.
3: ठीक भाई, मैं नतीजा लिख के शुरू करूँ.
4: किसी पीके पर रहे परंपरागत स्थिति
1: ये भावरा एकदम त्रासून दिसत आहे बाप्पा तू.
0: आता बस दिवस झाले कंटाळले, मोठा तसून गेलो आणि काय करावा काय नाही मला बिलकुल समजून नाही राहिलाय. आता माझा सदराला आहे कारण का तुम्ही कोणती नाही कोणती बरोबर अटकली गोष्ट सांगा आणि मग आपल्याला थोडस समाधान वाटते. जरी आपल्यामध्ये आपण तसं करतो तर बरोबर फायदे होते बरं तुमच्या. हा म्हणून तुमची झाली ना तर मला सारा जीव लागत आता.

0: अरे बाबा
1: महर्ची फायदे तुष्ट आहे बाबा, आपल्याही त्याच्यामुळे करावं लागते. काय म्हणतो सांगता?
0: आज काय सांगतो
1: नाही, हस्तकार बोला आहे. आता आले पुन्हा कक्षा या 12 वर्षापासून शासन बहुरंगच्या शेतकऱ्यासाठी योजना काढल्या.
0: बरोबर.
1: हे ते पण खरी गंमत काय आहे, 12 वर्ष काळामध्ये शेतकरी पाहिजेचा फायदाच नाही उचलून राहिला आहेत. माहीतच नाही आहेत बऱ्याचशा योजना शेतकऱ्याला काय करायला पाहिजे ना काय नाही. ते आले आपल्या परीनं जसं करून आले तसंच करून राहत नाही. माती पशन कर नाही आपलं वा बदलवत, त्याच्यामुळं जरा गोष्ट बिघडून राहिली ना.
0: बरोबर. तू जेव्हा आज बोलतो ना तेव्हा की काहीतरी तुझ्या डोक्यात तू घेऊन येतोस. नेमकं तुझ्या डोक्यात काय
1: काय योजना फोजना आहे बाबा, कोणत्या कष्टकऱ्यासाठी हे कर द्या मला मनाचं आहे.
0: बरं. अरे भाऊ, मी एका योजनेचा अभ्यास करून आली. बघ, 2-3 योजनेचा तुझ्यासाठी अभ्यास करून आली.
1: अरे माझ्या बापाचा कोणती योजना नाव सांगा.
0: बघ भाऊराव, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.
1: अरे हे अजरी लाभदायक वाटाय मला, कारण पाण्याचा तुटवडा असतं करायला पडते. बरं, सुरवाले पाणी पाऊस येते त्यामध्ये ठीक आहे, पण अडचण निर्माण होते तर त्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे काच्यासाठी हे बढिया योजना आहे तर कसं सांगा ना सर.
0: बघ, ही जी योजना आहे बरोबर, ती ठिबक तुषार सिंचनासाठी अनुदान देतो बघ आप सरकार.
1: अरे हे म्हणजे यावेळी साठानं पाणी सोडण्यापेक्षा भरच नेमक्या पद्धतीनं जर राहिले पाणी दिल्यावर पावसासारखं पाणी लागते, नेमक्या झाडाझुपालाही बरोबर जाते आणि कमी पैशांनी कमी खर्चामध्ये बरोबर होते असं म्हणायचं आहे तुम्हाला.
0: आणि हे मागे त्याला शेततळ योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात याच्यातून.
1: हे ऐकलं होतं मित्र, मागेल त्याला शेततळ हे खरं ते पाणी संग्रहून राहत मस्त. हा, आपल्याला वेळीवर बरोबर पाणी आपल्या दंडाला देते ते.
0: बरोबर. आणि 12 महिने शेती करू शकते.
1: हो, पाच संग्रहून आहे
0: आपलंच पाणी शेती.
1: बाप्पा बाप्पा गुलाम सुफाम.
0: आणि आपला शेती जेव्हा सुजल सुफला होईल तेव्हा त्याचं कल्याण होईल.
1: बरोबर, कष्टकर कल्याण तर त्याचं कल्याण. गोष्ट खरी पटली. बरं, अजून काही आहे का तुमच्याकडे?
0: आणि आणखीन एक भाऊराव योजना आहे बघ, वीज खर्च कमी करण्यासाठी.
1: अरे माझ्या बापा, हे कोणती योजना?
0: हा ऐका, पीएम सुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी अनुदान दिलं जातं.
1: सौर म्हणजे सूर्यापासून प्रकाश मिळून आपोआप पाणी रनिंगल.
0: हा,
1: घेतलं नाही तर बिंग मधलं. बरं
0: बरोबर. आमचा भाऊ एवढा हुशार आहे.
1: मी पहिलेच हुशार होतो म्हणा, पण आता एवढ्याच जरा परिस्थिती जरा ढसळल्यासारखी झाली. पण मी करतो बरोबर. ते आता योजना सांगल्या ना सौर कृषी पंप योजना काहीतरी, तर ते कसं आहे, कारण यात काय फायदा आहे का? आपल्याला बिल नाही आहे ना.
0: वीज खर्चात बचत होते.
1: पुरी पुरी 100%, कारण खर्चच नाही त्याचा. मग
0: बरोबर आहे.
1: हा, आणि आपल्याला पाहिजे तरी बटन मला का पाणी, बटन मला का पाणी, बटन मला का पाणी.
0: बरोबर. आणि सिंचनही सोबत
1: सुलभ, एकदम सोयीचं. बरोबर. हे एकदम बंबाड जमीन योजना आहे. मी आता गावाला जातो, काय काय लागते ते पाहतो आणि हे बरोबर करून घेतो.
0: हे बघ भाऊ, आधुनिक शेती करायची असेल तर यंत्रसामुग्रीची आपल्याला गरज असते.
1: हो, ही तो गोष्ट पटली मला.
0: हा, तू काही नवीन प्रयोग करतो तो शेतात तर तुला नवीन नवीन गोष्टी माहित पाहिजे. हा, त्याच्यासाठी मग चांगल्या चांगल्या योजना असेल काही सरकारकडून भेटत असेल ते माहिती तुला पाहिजे ना.
1: नाही सांगा ना सर.
0: मग हे बघ, कृषी यांत्रिकरण योजना असते बघ.
1: अरे माझ्या बापा पा, किती भूलथाप झाली होती माणसाची, अजून माहित नाही मला.
0: मग याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर आहे, कोणते अवजारे लागतात, पॉवर टिलर आहे आणि इतर यंत्रासाठी सुद्धा आपल्याला पैसे मिळतात.
1: अरे बाप्पा बाप्पा बाप्पा. हा, पाहत ना, कष्टकर म्हणल्यावर नाही राहतील तर मग कसं आपल्याकडे राहिले बरोबर योजनेतून भेट आपल्या दंडामध्ये आम्ही आणता येते.
0: बरं आहे. आणि गावातच बऱ्याच बघितलं ती एक ट्रॅक्टर.
1: अरे अन्नगामाचा याचं आहे चाय म्हणत उशीर होऊन ते आपलं नुकसान होईल. हे गोष्ट पटली मला.
0: भलती राग ट्रॅक्टर
1: सोळा ने गोष्ट पटली मला. हे गोष्ट खरी आहे. या 2-3 गोष्टी मस्त बढिया सांगितलं.

0: एक ते ठिबकली तई आवडली मला. दुसरी गोष्ट सांगल्या कृषी पंप सौर वाला कुसुम योजना वाटते ते ते दुसरी मला आवडली. आणि अवजार आपल्याकडे अवजार आले पाहिजे स्वतःचे, म्हणजे ऐन वेळी आपल्याला कधी फायदा होते त्याचा, हे मस्त तीनही गोष्टी मला पटल्या. म्हणून म्हणतो जा गावाकडे थोडीशी चर्चा होते.
1: हा तू असा मधून मधून फिरत येतो वाटत आणि ज्ञानाचा फायदा होते.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: नाही तर आमचं शिक्षण काय कामाचं?
0: नाही नाही, जाऊ जागे पेरा शिक्षण पेरा आहे असं तुम्ही करायला जाऊन सांगल्या. पेरल्यानं तर बरोबर काय करत असे हळूहळू हळू करतात
1: माहिती. भाऊराव मला नेहमी असं वाटतं की तू जसं हुशार आहे, तुला नवीन नवीन माहिती जाणून घ्यायला खूप आवडतं, तुम्ही प्रयोग करतो तर असं हे प्रत्यक्षित करायला पाहिजे,
0: करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी काय म्हणतो, आज माझ्या डोळ्यात पुन्हा एक ज्ञान आलेला आहे. कर असताना आता नेहमीची परंपरा पद्धत तली
1: बरोबर
0: आहे करून राहिले, पण मला वाटतं हस्तकला थोडस सेंद्रिय पद्धतीने जर काही येला ना तर याच्याविषयीची काही तुम्हाला माहिती आहे किंवा कोणी चांगली गोष्ट आहे का सांगा ना.
1: सेंद्रिय पद्धतीनं
0: हे
1: बघ,
0: सेंद्रिय पद्धतीने केल्यावर काय होते बचत होते त्याच्यातही बऱ्याचशा पैसे व्यवस्थापन करता येतील असं मला वाटतं. बाबा
1: बरोबर आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांना विषमुक्त खायला भेटत.
0: अरे हो, नाही नेहमी केमिकल किती तब्येतीवर परिणाम राहिला, गोरगोरे लोक असे साबळे पडून राहिले. तकाई त्याच्यावरची तकाकी या सर्व गोष्टी आता त्यांना बुतवल्या नष्ट होऊन गेल्या. बरं हो बेशल हे असे केमिकलच्या या वरामुळे ना आपल्या शरीरामध्ये बहुतराचं असं केमिकल चाललं आणि ते नुकसान आहे आपल्या शरीरासाठी. ती महत्वाची गोष्ट सांगली मी.
1: अगदी बरोबर आहे. बघ
0: आता करतो म्हणत.
1: आज पण आपल्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींना सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे युवा शेतकरी नीतीश वनसिंग यांची अर्चना चौधरी यांनी केलेली मुलाखत ऐकूया. आज सोबत आहेत युवा शेतकरी नितेश बाळकृष्ण वनसिंग. नितेश जी आपल्या अकरणीच्या स्टुडिओ मध्ये खूप स्वागत आहे. आणि मला काय नितेश जी तुम्ही शेतीकडे बोलणार?
2: शिक्षण करत असताना गावाला मधून शेतामध्ये नाही जायचो, कधी काही कोणत्या पोतना कापसाची गाठोड या सगळ्या गोष्टी मी जायचो. आणि गाव सुद्धा शेतीचं वातावरण असायचं, त्या हळूहळू मी त्या शेतीमध्ये राहत गेलो आणि शेतीची आवड निर्माण झाली. त्यामुळे मी म्हटलं की जॉब करण्यापेक्षा आपली घरची शेती आहे आणि घरांना मदत होत म्हणून मी शेतीकडे वळलो.
1: एकंदरीत घरातील वातावरण आणि गावात सुद्धा शेती विषयी वातावरण असतं, त्यामुळे त्याला शेती करावी असं वाटलं.
2: हो.
1: किती एकर शेती आहे म्हणा?
2: माझ्याकडे 1 एकर शेती. या शेतीमध्ये मी ड्रिपचा वापर करून भाजीपाल्याचं उत्पादन घेतो, कपास उत्पादन घेतो, सोबत तूर झाली, सोयाबीन झालं, गहू यासारखी विविध पिकं मी माझ्या त्यामध्ये घेतो.
1: अच्छा, मग ही जी शेती आहे ती ओली तर की कोरडवाहू आहे?
2: कोरडवाहू आहे आणि काही प्रमाणात ओली पण आहे, कारण विहिरी पाणी आल्याकडे या क्षेत्रामध्ये खूप कमी होतं. पण त्या कमाणाचा वापर करून भाजीपाला 2-3 एकर पण उलित करतो.
1: अच्छा, भाजीपाला
2: भाजीपाला टमाटर असतं, मिरची असतं, कारले असतात, गोबी असतं, फुलगोबी असतं, भाजीपाला असतात, म्हणजे जसं मेथी सांबार चवडा सारखे म्हणजे मार्केटला आपल्या चंद्रपूरला चालत तसं भाजीपाला मी घेतो.
1: म्हणजे सर्व प्रकारची कापड. मग या सगळ्या गोष्टी करत असताना पाणी तर आपला आवडकच आहे, तर पाण्याचं व्यवस्थापन मग तुम्ही कसं करता?
2: पाच व्यवस्था जसं धानासाठी माझ्याकडे मोडी केली आहे, मोडी म्हणजे शेततळ शेततळ आहे. आणि जसं पालेभाज्या आहे म्हणजे टमाटर वगैरे याच्यासाठी विहिरीतील ड्रिपचा वापर करून कमीत कमी प्रमाणामध्ये ती शेती करतो.
1: म्हणजे तुमच्याकडे
2: शेत आहे
1: धानासाठी शेततळ आहे?
2: हो.
1: अच्छा, तुमच्याकडे पाण्याची
2: कमतरता आहे, त्याचा योग्य वापर होतात.
1: तर याच्यासाठी खताचा कुठला वापर करतात?
2: खताचा शेणखत आणि सेंद्रिय सोबत जीवाणू खत वापर जास्त करतो.
1: मग श्री आता ती परत अनेक अडचणी तर त्याच्यावर मी कशी मारता?
2: शेतीमध्ये मजुरीचे अडचण येतात, त्याच्यासाठी आता छोटे तंत्रज्ञान जसं की टोकन यंत्र झालं, बीज लावण्यासाठी टोकन यंत्र येतात छोटे, त्याचा वापर करणं देण्यासाठी सुद्धा छोटे टोकन येतात.

0: जे येण्याचा त्याचा वापर करा, ड्रीपचा वापर करणं, आणि जसे काही गोष्टी कासाठी म्हणा विडर फिर डावरा सिवरचा वापर या गोष्टी करतो. सोबतच जसं की शेतकऱ्यातला सर्वात म्हणजे हवामान यासाठी वारंवार कनेक्ट राहणं याच्या हवामान खात्याशी हे सुद्धा खूप गरज आहे.
1: नितीनजी मला हे पण एक आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यावेल की आता आपण तुमच्या शेत आहात, शिकलेल्या शेती आणि पारंपरिक शेती करणारा शेतकरी यात मग काय फरक आहे?
0: शिकलेल्या शेतकऱ्या तर तो स्वतः माहिती घेतो आणि पारंपरिक आपले जे शेतकरी आहे, आणि जसं समजा एखाद्या चार डेअरी बॅग टाकले आणि त्याला उत्पन्न वाढतं, हा सगळा शेतकरी तेवढाच बघतो. त्यापेक्षा जो शिकलेला शेतकरी माहित करतो आपल्या जमिनी खरंच याची गरज आहे नाही आहे सगळा विचार करून हे तो आपल्या शिक्षणाचा चांगला घेऊ शकतात.
1: तर मग बऱ्याच वेळेस होतं की शेतकरी भाजीपाला तर पिकतो पण त्या बाजार मार्केटमध्ये भाव मिळत नाही, तर अशा वेळेस तो खूप नाराज होतो किंवा डिप्रेशनमध्ये जातो, तर काय सांगाल?
0: तेच मॅडम, भाजीपाल्यामध्ये बाजार मार्केट अभ्यास केल्याशिवाय भाजीपाला सहसा शेतकऱ्यांनी करू नये, त्यामुळे त्यांचं नुकसान बरं होणार. कारण जसं हिरामध्ये म्हणजे फेब्रुवारी नंतर टमाटरचे भाव खूप कमी होतात, हा अभ्यास खूप साऱ्या शेतकऱ्यांना नसतो, त्यामुळे त्यांची लागत सुद्धा निघते. पण तो जर मार्च किंवा एप्रिलला लागवड झाली, जून जुलै ऑगस्ट नंतर त्यांना मार्केटचा सर्वात उच्च भाव मिळतो, त्यामुळे मार्केटचा अभ्यास शिवाय भाजीपाला शेतीत तरी शेतकऱ्यांनी प्रयत्न करू नये.
1: आम्हाला सारखी बाजार भावाचा अभ्यास आमच्या शेतकऱ्यांनी कसा केला पाहिजे?
0: सध्या मॅडम आपल्या शेतकऱ्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे त्याच्या हातामध्ये जाय, कारण एका सर्च मध्ये तुम्हाला दात कोण भाव किती असतो याचा अनालिस करून सांगितलं जातं. जेव्हा चॅट जीपीटी झालं, गुगल जिनी यासारखे एआय जे आहेत, आपण जर त्या सांगितलं की मला या वर्षा या फळाचा किंवा या भाजीपाल्याचा डेट हवा, तो आपल्याला विश्लेषण करून सांगतो कोणा ज्याला मार्केट किती होता. सगळं सोपी झालं आता यामुळं मार्केटचा अभ्यास करणं खूप सोपं झालं आहे. आणि सोबतच जसं आपले कृषी केंद्र असतात त्यामध्ये विचारतो की यावर्षी बिया कोणत्या भाजीपाल्याचा सर्वात जास्त सेल आहे, कारण जेव्हा रेल वाढली तेव्हा त्याची लागवड वाढणार आहे आणि त्यामुळे कोणत्या मार्केटला जास्त भाजीपाला येणार आहे हे सुद्धा समजतं. सोबतच वातावरणाचा अभ्यास, कारण वातावरण पुढचे 2-3 महिने राहणार आहे हे नेहमी लक्षात ठेवूनच करावं लागतं. कारण लावलं आपण समजा भाजीपाला लावला आणि चुन गारपीट झालं किट वेळ आली यामुळे ते भाजीपाल्याचा कोर्स होणार आहे, तेव्हा जर आपण सुरू केला आपला भाजीपाला त्यात आपण वाचवलो तर आपल्याला नक्की चांगला मार्केट दर मिळणार.
1: अगदी बरोबर, खर तर ती छान माहिती सांगितली की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि या मोबाईलचा आपण चांगला उपयोग केला, तंत्रज्ञानाचा जर चांगला उपयोग केला, एआय असेल जसं चॅट जीपीटी सांगितलेली आहे त्यावर सगळी माहिती जरी सगळी माहिती तुम्हाला चॅट जीपीटी या माध्यमातून मिळू शकते. खूप छान, मला हे समजायला आवडेल की हा भाजीपाल्याचा अभ्यास तुम्ही अनेक वर्षांपासून करतात, तर या भाजीपाल्यासाठी लागणार खत हे तुम्ही घरी बनवतात की कुठल्या पद्धतीचं खत वापरतात?
0: सर्वात सर्वप्रथम मी शेणखत बोलतो. शेणखताचा वापर शेतीमध्ये भरपूर आहे आणि खास करून भाजीपाल्यामध्ये सर्वात जास्त शेणखताचा वापर मी करतो. त्यामुळे सुरुवातीला शेणखत आणून त्यावर 2 महिने प्रक्रिया करतो. त्या प्रक्रियेमध्ये मी कंपोस्टर सारखा जीवाणू युज करतो, पीएन सारखे जीवाणू युज करतो, ट्रायकोडर सारखे जीवाणू, म्हणजे हे सगळे सेंद्रिय घटक आहेत. याच्यात हे मुळे मोठ्या शेणखतात मिसळून 2 महिने तसंच ठेवून त्याची उडापालत करून सावलीमध्ये ते कुजलेलं शेणखत मी भाजीपाला शेतीमध्ये वापर करतो.
1: तुम्ही भाजीपाला लागवड करताना तुम्ही घरी बनवलेलं?
0: घरी बनवलेलं शेणखत म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत घरी बनवून, आणि सोबत असं की जीवाणू तसं आहे गुड बेलन शेण गोमूत्र याचा वापर करून ते सुरुवातीला बेड भरणं म्हणजे भाजीपाला जे आपण बनवतो ते बेड भर सगळं मी ते

0: आणि जीवांताच्या माध्यमातून करतो. फळ सुद्धा शरीरात
1: वापर मला सांगा की स्थानिक लोक या तरुण जे ते शेतीपासून दूर झाले त्याला सांगाल.
0: सांगणं शेती त्याचं नियोजन बर केलं, मार्केटचा अभ्यास केला, जोडधंद्याचा वापर केला, तर शेती ही तशी नाहीये. जसं की हवामानाला फॉलोअप घेणं, त्याचं नेहमी फॉलोअप घेणं, ह्या जर गोष्टी केल्या तर नक्की शेती फायद्याची आहे. त्यामुळे तरुणांनी हळूहळू एकाच न येता घरच्या सोबत घरच्याची मदत घेऊन जर हळूहळू त्याच्या शेती क्षेत्रात आले तर नक्की फायदा.
1: नीतीजी सर, शेवटी मला सांगा की भविष्यात शेती आणि व्यवसायाबद्दल आपली कोणती स्वप्न आहेत?
0: भविष्याबाबत तर जी सर्व अगर मी काम करे जमिनीमध्ये, कारण जमीन जळली तरच शेती टिकणार, त्यामुळे जमिनीत इन्व्हेस्टमेंट माझी जास्त राहील. सोबतच क्रिय व्यवस्थापन, जसे आपला भाजीपाचा बाहेर आउट, कारण आमच्या इथून चंद्रपूर हे फक्त 9 किलोमीटर आहे, त्यामुळे भाजीपाला विकण्यासाठी एखादी एक आउटलेट सुरू करणं याच्या माध्यमातून मी माझ्या भविष्यात शेती सुरू करेल.
1: खूप धन्यवाद मिर्ची, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकऱ्यांशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार.
2: पाह किती बडी चांगल्या की आज ते भाषण ऐकलं माणूस तर आपल्याला वाटायला लागलं की आपणही कधी देत असेल पद्धतीने करतो रे बाबा आहे का असं फायदेशीर ना. असं समजून सांगला ना तर माणसाला साजरा वाटतं जीव आहे नाही. बरं मी पुन्हा काय म्हणतो, गोष्ट राहिली नेहमीबानी कास्तकार बांधवाले कोण्या दिशी कसं वावरण राहते, काही गपीठ होते, काही तपनते, काही वादळवा येते का होते याच्यावर माहिती आली तर बरोबर हिस्पाना कास्तकार बांधव करतात.
3: बघ बर, आता तू एवढ्या दिवसात शेती करतोस तर आता तू सांग दे बरं.
2: मी सांगू म्हणता
3: तू?
2: बर मी सांगतो. कृषी हवान सल्ला.
3: बरोबर
2: नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी स्वयंसेवा कृषी संशोधन केंद्र सिंदे वाहिनीच्याकडून प्राप्त कृषी हवान सल्ला पत्रक ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धन अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश आंशिक ढगाळ होऊन कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.5 ते 28.9 अंश सेल्सिअस तुरळक किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंदूर जिल्ह्यात तुरळ किंवा 2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची आणि विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादवारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादवारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनो आता ऐकूया हवामान आधारित कृषी सल्ला. तापमानातील वाढ लक्षात घेत उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं. वादळ वाहण्याची शेतं असल्यानं शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढी अवस्था बघून आरद्यावा. वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजार योग्य तर फळांची काढणी करून विकरावी. विजांचा कडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यास शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावर उकड्या जागी चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा नेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 1 ते 4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणाचं निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा काढून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदी करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटेची पूर्वतयारी करावी. खरीप

0: करिता समुचित ध्यान देणं आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. बियाणं खरेदी करतेवेळी त्या लेबरवरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचं नाव, जात, क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचं नाव, पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणं खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यामध्ये बियाणाचं नाव, पीक, बियाणं खरेदीची तारीख लिहायची खात्री करून घ्यावी. मंडळी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी महोत्सव सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्र आपण ऐकत होत.
1: तब से जो हम खेत बचा लेते हैं, बरखा तक रसोई कैसे बचा
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंतिम रसायन बता है ना, मिट्टी की सेहत बनने लगी है और माटी कमजोर पड़ गई तो उपज की सेहतमंद होती है. पहले ऐसा ही था, उसने अब बड़े बुजुर्ग कैसे फसल लेना चाहिए शुद्ध फसल और लो
3: बर. आता कस तू दर वेळेस येतो, माहिती घेतो, आपण चर्चा करतो
0: बरोबर,
3: पण तीच तू असत नाही की आता काहीतरी न होऊ द्या, काहीतरी मनोरंजन होऊ द्या.
0: नाही म्हणतो ना, मलाही गाणं गंभीर आवडते. गाणं गंभीर झाल्यावर काय होते का आपल्याला लोकांना खुश करत आहे
3: आणि जरा एनर्जी येते
0: चांगलं वाटते. तर गाणं लावा
3: आता आपण एक चांगलं ऐकू बघ.
0: ठीक आहे.

0: मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ आमची संपत आलेली आहे. आम्हालाही काही म्हण आहेत, तर वेळेत सर्व गोष्टी कराव्या लागतात. आता या ठिकाणी आम्ही निरोप घेत आहोत. किसान या कार्यक्रमातून मी हर्षवर्धन डांगे
1: आणि अर्चना चौधरी
0: आपला निरोप घेत आहोत.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुबे.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्स आकाशवाणी मुंबईची ही आहे स्मिता वाहिनी. 8:05 आपण ऐकणार आहोत मैथून बातम्या.
1: श्रोते हो, स्त्रीय संघाची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठ अभ्यंकर यांची जन्मशती वर्षाची सांगा होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या सिद्ध संगीतकार आणि एका डॉक्टर उषा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवशेखा दिनांक 22-23 जुलै दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाणीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग द्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची लखत. आणि त्याचबरोबर जीवनात

0: संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांनी मनोगत. तेव्हा अवश्य या रविवारी 21 जून रोजी दुपारी 1 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: ध्यानधारणा योगसाना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार्ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गुणवाहिनीवर.
2: मेंटल हाईन साठी आपण करतो, दर दिवशी आपण काय करतो त्याला सा धन म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधन म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोवाहिनी सह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: शो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि उत्सुकपणे सोबत नातं दृढ जातं. आणि या परंपरेला नवी झळी देणारा सहसंवाद मी घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:30.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: आकाशवाणी मुंबई. मनीषा येवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबनन मध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझ सामुद्रीने पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरी उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगाल मधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामात तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशा विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामध्ये मोहनचंद मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रम ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान, आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकार अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याचा समुद्र आज 5 जण बुडाले, त्याला एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल

0: मच्छीमारबोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातल्या बेडींमधले 21 तरुण गणपतीच्या समुद्रात आज साडी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग उसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून या पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारी हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षा तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशात 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 2,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात हवी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपी बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारत नागरिक सुरक्षा संस्थेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आणि जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यू फेरपरीक्षा उद्या दुपारी 2:15 दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्र आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करणार असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजेपासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: हुर्मुझची समुद्रनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवर इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करता अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटलं आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान चीन लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंड संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सरितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफ मध्ये 4-1 गोलनं विजय साकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान विरुद्धची

0: एक दिवसीय क्रिकेट मालिका भारतानं 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं 28 षटकं आणि 4 चेंडूत एक गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 81 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बातले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझील हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नीट UG फेअर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबनॉन मध्ये सुरू असलेल्या इस्रायल हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रीनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंड सोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मैं चाहता हूँ कि वो तुम्हारी तरह हो, ऐसी ही गंभीर हो, ऐसी ही बातचीत में चतुर हो, ऐसा ही अच्छा खाना पकाती हो, ऐसी ही किफायती हो, ऐसी ही हंसमुख हो. बस ऐसी औरत लेगी तो सगाई करूँगा, नहीं तो इस तरह पड़ा रहूँगा. हरी का मुख लज्जा से आरक्त हो गया. उसने पीछे हटकर कहा, तुम बड़ नटखट हो, हंसी में तुम कुछ कहे सब कुछ. कहानी स्वामी का प्रथम काशन हिंदी में मास विशाल भारत सितंबर 1931 में प्रकाश. मानसरोवर भगेक में गलित उर्दू रूप मालकिन शीर्षक से उर्दू कहानी सरा वारदात संकलित.
2: प्रेमचंद कहानी स्वामी का तीसरा और अंतिम भाग भी आपने सुना. सुनो कहानी इस श्रृंखला के अंतर्गत वाचक ममता सिंह, प्रस्तुति सहयोग आकाशा सिंह, प्रस्तुतकर्ता हर्षवर्धन गवई. सुनो कहानी.
3: ये विविध भती है राष्ट्रीय सेवा देश की सूर्य धड़कन कार्यक्रम चित्रलोक. बस कुछ ही पलों में

ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. शोधावे रात्रीचे अजून 46 मिनिटं आहेत. आजची ही प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उच्च सभेत 5:55 मिनिटांनी. जय हिंद.